श्रोतोः सुप्रभात. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख, शके 1948, अर्थात 11 मे 2026. श्रोतोः, आजच्या प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वर्षा बांगर. मंगलध्वनीनं सुरुवात करत आहोत प्रसारण सभेला.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो रमेश अणावकर यांची ही रचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार होते वसंत प्रभू. कार्यक्रमात यानंतर स्वर आहे सुधीर फडके यांचा एम यू पेठेकर यांच्या रचनेसाठी. संगीतकार राम कदम.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गालेली ही रचना होती एम यू पेठेकर यांची, संगीतकार होते राम कदम. श्रोतहो, मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर रचना आहे संत सोयराबाई यांची, स्वर आणि संगीत किशोरी अमोणकर यांचं.

किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती संत सोयराबाई यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत संत तुकारामांची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत अण्णा जोशी यांचं.

0: श्रोतहो, समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोतहो, आज आहे 11 मे. आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1502 साली या तारखेला ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला. मलाक्काची सामुद्रधुनी शोधण्यासाठी त्याची ही सफर होती. 1857 राष्ट्रीय उठावादरम्यान भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांकडून दिल्ली या दिवशी ताब्यात घेतली. 11 मे 1998 या दिवशी 24 वर्षांनंतर भारतानं पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरण परिसरामध्ये 3 यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
1: May 11, 1998, India detonated test nuclear weapons underneath the shiny sands of the Thar.
2: Today, at 15:45 hours, India conducted 3 underground nuclear tests in the Pokhran range.
0: याशिवाय याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राची तसंच हंसा या भारतीय बनावटीच्या विमानाची यशस्वी चाचणी करण्यात आली. यापुढच्या काळात 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 1999, टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिनं जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील 1000 सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला. आज जन्मदिवस

असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत 1811 चँग आणि अँग बंकर या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दाम्पत्याच्या पोटी या दिवशी जन्म झाला. 11 मे 1904 या दिवशी स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म झाला. सररिअलिझम किंवा अतिवास्तववादी शैलीचे ते पुरस्कर्ते होते. वितळलेल्या घड्याळांच्या प्रतिमा असणारं त्यांचं चित्र द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी प्रसिद्ध आहे. 1914 संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म.

0: कुलवधू या नाटकातली त्यांनी साकारलेली भानुमतीची भूमिका खूप गाजली. १९१८ नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रिचर्ड फेइनमन यांचा जन्म. एक अवलिया व्यक्तिमत्व असलेल्या फेइनमन यांचा पदार्थ विज्ञान हा जनमानसात लोकप्रिय करण्यात महत्त्वाचा वाटा होता.
1: There's no talent, a special miracle ability to understand quantum mechanics or a miracle ability to imagine electromagnetic fields that comes without practice and reading and learning and study. So if you say you take an ordinary person who's willing to devote a great deal of time and study and work and thinking and mathematics and time, then he's become a scientist.
0: प्रख्यात उर्दू कथालेखक सआदत हसन मंटो यांचा जन्म 11 मे 1912 या दिवशी पंजाबमधील समराला या गावी झाला. आपल्या बंडखोर लेखनामुळं वादग्रस्त ठरलेल्या मंटो यांनी लिहिलेल्या फाळणीचं जिवंत चित्रण करणाऱ्या कथा प्रसिद्ध आहेत. अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 या दिवशी अहमदनगर इथं झाला.
2: पोलीस फोर्स मे तुम हमारा काम करोगे, हमारा अपना आदमी बनकर रहोगे, विलन कर.
0: सुरुवातीला मराठी रंगभूमी आणि नंतर हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक प्रभावी भूमिका साकारणाऱ्या अमरापूरकर यांना अर्धसत्य या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. आज स्मृतीदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 2004 साली या दिवशी चित्रकार आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचं निधन झालं.
3: श्रोतहो, दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 6:30 आहेत.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐकूयात जय कृष्णमूर्ती यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. लेखन डॉक्टर शिवाजी काळे यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
5: वसुदेव आणि देवकीच्या 8व्या अपत्याचं नाव कृष्ण होतं. त्याच श्रद्धेपोटी नारायणअम्मा आणि संजीवअम्मा या दाम्पत्यानं आपल्या 8व्या अपत्याचं नाव कृष्ण ठेवलं होतं. जिद्दू हे त्यांचं आडनाव, म्हणून जिद्दू कृष्णमूर्ती अर्थात जय कृष्णमूर्ती. 20व्या शतकातलं एक विलक्षण व्यक्तिमत्व. आपल्या सखोल चिंतनातून अगदी वेगळ्या विचारांची शिंपण करणारे एक भारतीय विचारवंत. भगवान श्रीकृष्णांप्रमाणेच कृष्णमूर्ती यांचा जीवनप्रवास अनेक अर्थपूर्ण वळणांनी भरलेला होता. कृष्णमूर्तींचे वडील थिऑसॉफिस्ट होते. त्यामुळंच कदाचित ब्रिटिशांच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या कुटुंबासह ते आड्यारला आले आणि तिथल्या थिऑसॉफिकल सोसायटीत त्यांनी नोकरी पत्करली. आयुष्याचा उत्तरार्ध आपल्या आवडीच्या क्षेत्रात घालवावा असा कदाचित त्यांचा उद्देश असावा. सोसायटीच्या जवळच ते राहत असत. स्वाभाविकच कृष्णमूर्तीही थिऑसॉफिकल सोसायटीच्या संपर्कात आले. एक दिवस सोसायटीचे एक सदस्य लेड बीटर आणि कृष्णमूर्तींची भेट झाली. हळूहळू या भेटी वाढू लागल्या. त्याच दरम्यान कृष्णमूर्ती ही साधारण व्यक्ती नसून ते भावी विश्वगुरू आहेत याची जाणीव लेड बीटर यांना झाली.

0: किंबहुना ही जाणीव म्हणजे भावी विश्वगुरूंचं दर्शनच त्यांना कृष्णमूर्तींमध्ये झालं असं म्हणता येईल. साहजिकच यानंतर थिओसॉफिकल सोसायटीत कृष्णमूर्तींना विशेष वागणूक दिली जाऊ लागली. पुढं डॉक्टर ॲनी बेझंट यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या शिक्षणाची तजवीज केली. एका अर्थानं कृष्णमूर्तीमधल्या भावी विश्वगुरूंच्या घडणीचाच हा एक भाग होता. यथावकाश विश्वगुरूंच्या आगमनाच्या तयारीसाठी पूर्वतारक संघ या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून कृष्णमूर्तींची प्रवचनं होऊ लागली. हळूहळू त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. परंतु कालांतरानं कृष्णमूर्तींनी या संस्थेचं विसर्जन केलं. ही घटना म्हणजे त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण होता. विचारांची एक वेगळी वाट निर्माण करणारे तत्त्वज्ञ अशी जी त्यांची प्रतिमा आहे तिचं मूळ या घटनेत आहे. यानंतर त्यांनी जो सिद्धांत मांडला त्यात हे अनोखे कृष्णमूर्ती आपल्याला दिसतात. कृष्णमूर्तींच्या मते सत्य जाणून घेण्यासाठी किंवा सत्याप्रत येण्यासाठी कोणत्याही धर्मनियोजित मार्गाची, संस्थेची किंवा गुरुची आवश्यकता नाही. ज्यानं त्यानं ही उन्नती स्वतःच साध्य करून घ्यायची असते. सत्याप्रत पोहोचण्याचे अनेक मार्ग पूर्वीपासून सांगितलेले आहेत, परंतु सत्याप्रत जाण्याचा कोणताही मार्ग नाही. सत्य ही मार्गरहित भूमी आहे आणि हेच सत्याचं खरं सौंदर्य आहे. जगभर प्रवास करून आपलं हे अभिनव विचारधन त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. कृष्णमूर्तींच्या तत्वांचं वैशिष्ट्य असं की एकदा वाचून ती ध्यानात येत नाहीत, परत परत वाचली म्हणजे त्यांचा अर्थ मनात झिरपू लागतो. काहीतरी नवं अभिनव मनाला उभारी देणारं आपल्यासमोर उभं आहे याचा साक्षात्कार होऊ लागतो. ही तत्त्वं केवळ वाचन करून आपण सोडून देऊ शकत नाहीत, तर ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपले विचार मांडताना कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही तत्त्वज्ञानाचा अंगीकार त्यांनी केला नाही. त्यांच्या मते या गोष्टी माणसामाणसात दरी निर्माण करतात. आपल्या उपदेशाला त्यांनी कधीही माझा उपदेश असं म्हटलं नाही. त्यांच्या मते उपदेश महत्त्वाचा आहे, उपदेश करणारा नव्हे. त्यांचं म्हणणं होतं की कोणत्याही प्रकारची सत्ता, विशेषतः चिंतन आणि आकलनाच्या क्षेत्रातली सत्ता, ही सर्वाधिक विनाशकारी आणि वाईट गोष्ट आहे.
1: जय कृष्णमूर्ती यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं डॉक्टर शिवाजी काळे यांचं, वाचकस्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातनं. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात आपल्यासोबत मी वर्षा वांगर.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

श्रोतेहो, आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या 75 वर्षानिमित्त माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभास पाटण सोमनाथ गुजरात इथं संपन्न होणाऱ्या सोमनाथ अमृत पर्व कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही सहक्षेपित करू.

या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणं, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शाह यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुख हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सचिन लाडोळे. मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक बाळकुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार. 7:10 पुणे केंद्र

वरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल 8:15 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आणि 7:50 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:00 समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरबूया. 8:20 सुगम संगीत 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या

श्रोतेहो, आज सकाळी 8:40 ओळख कायद्याची कार्यक्रमात न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटुळे यांनी केलेली बातचीत. 9 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. आणि श्रोतहो, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या 75 वर्षानिमित्त माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभास पाटण सोमनाथ गुजरात इथं संपन्न होणाऱ्या सोमनाथ अमृत पर्व कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही सहक्षेपित करू. 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आणि प्रसारण आकाशवाणी मुंबई केंद्राचं. 1 ते 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी, विषय नॅशनल टेक्नॉलॉजी डे. सूत्रसंचालन श्रेयस लहामगे याचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत 6:35 सांगितली जाईल. आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण, सादरकर्ते दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकारी.

0: 7:30 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 वाजता आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात देशी गोवंशीय संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विष्णू नरवडे यांची मुलाखत कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 7:15 वाजता होईल ओळख कायद्याची कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. रात्री 9 प्राध्यापक महेश रामचंद्र कुलकर्णी यांचं प्रवचन. 9:30 एक फिल्म हा कार्यक्रम, संकलन आणि निवेदन प्रमिला वाघ यांचं, आणि रात्री 10 कार्यक्रम रजनीगंधा. श्रोतहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय इतर सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल नेहमीच्याच वेळेत. 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूयात कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती, वाचक स्वर संतोष मते यांचा.
3: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. ड्रोन हे हवेतून उडणारं मानवविरहित स्वयंचलित वाहन आहे. ज्याप्रमाणे जमिनीवरून वाहकाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनाला विविध अवजार आणि उपकरणं जोडून शेतीतली अनेक कामं आपण करतो, त्याचप्रमाणे ड्रोन हे हवेतून उडणारं मानवरहित वाहन आहे. ड्रोन आणि त्यावरील उपकरणाला एकतर जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या साह्याने नियंत्रित केलं जातं किंवा ड्रोनला एका विशिष्ट संगणकीय प्रणालीद्वारे वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्याची सोय केलेली असते. त्यामुळे स्वायत्तपणे शेतीमधल्या विविध क्रिया केल्या

0: जाऊ शकतात. ड्रोनचे त्याच्या वजनानुसार साधारणतः 5 प्रकार पडतात. अतिसूक्ष्म ड्रोन, मायक्रो ड्रोन, सूक्ष्म ड्रोन, मध्यम ड्रोन, मोठे ड्रोन. ड्रोन पॉलिसीमध्ये जुने अनेक नियम बाजूला ठेवण्यात आलेले आहेत, त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीनं ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी मिळवता येणार आहे. आतापर्यंत ड्रोनची परवानगी घेण्यासाठी वेगळे वेगळे 25-30 अर्ज दाखल करावे लागत होते, मात्र आता केवळ 5 अर्ज दाखल करून नागरिकांना ड्रोन उडवण्याची परवानगी घेता येते. सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टिकोनातून ड्रोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयाकडून डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यात आली आहे. हे प्लॅटफॉर्म मानवरहित आणि सेल्फ इंटरॅक्टिव्ह आहे. अर्थात एखादा ड्रोन आपला पूर्वनिर्धारित मार्ग सोडून भटकत असेल तर या डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मच्या मदतीनं लगेच हा ड्रोन नियंत्रित करू शकेल. त्यासाठी आर्थिक मदत कशी मिळू शकेल तर ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन आणि त्या संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. कृषी ड्रोन योजनेचं स्वरूप. शेतकऱ्यांना जर ड्रोन खरेदी करायचं असेल तर या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना अनुदान देण्यात येतं. ड्रोन खर्चाच्या 50% किंवा कमाल 5 लाख रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं. हे अनुदान प्रामुख्यानं पदवीधर सुशिक्षित तरुण, अनुसूचित जाती जमाती, लहान आणि सीमांत शेतकरी, महिला शेतकरी यांना दिलं जातं. या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीच्या खर्चाच्या 40% किंवा कमाल 4 लाख रुपये आर्थिक मदत देखील दिली जाते. तसंच कृषी विज्ञान केंद्र, ICAR संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदी करायचा असेल तर कृषी यंत्रणा 100% अनुदान देते. ड्रोन पायलटचं 5 दिवसांचं प्रशिक्षण आणि शेतीच्या कामासाठी 10 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जातं. कृषी विज्ञान केंद्र, ICAR संस्था आणि राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ड्रोनसाठी 3 झोन आहेत. रेड झोन, यामध्ये ड्रोन उडवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. येलो झोन, यामध्ये 5 ते 12 किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्याची परवानगी मिळेल. आणि ग्रीन झोन, यामध्ये 400 फूट उंचीपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय ड्रोन उड्डाण घेऊ शकतील. शेतीमध्ये ड्रोन वापरण्याचे जे फायदे आहेत त्यामध्ये सुधारित पीक उत्पादन, खर्चात कपात, कार्यक्षमता, अचूकता या गोष्टी होऊ शकतात. जे काही प्रयोग झालेले आहेत त्यामध्ये सिंचन व्यवस्थापन, कीटक व्यवस्थापन, फवारणी, क्रॉप मॅपिंग, माती विश्लेषण आणि कापणी यावर प्रयोग झालेले आहेत. अशा पद्धतीने आता कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होतोय. एक व्यवसाय म्हणून सुद्धा आता अनेक शेतकरी बांधव त्याकडे बघतायत आणि त्यातून अर्थार्जनही करतात. आणि सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणखी एक टप्पा आपण पार करतो आहोत.
1: कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता संतोष मते यांचा. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:15 आहेत.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक ग,
4: काय झालं?
3: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
4: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-39.
3: 93-72-99-39.
1: प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोतहो, कार्यक्रमात आज ऐकूयात हातापायाला मुंग्या येणं, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शाह यांनी दिलेली माहिती.
6: नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार मॅडम.
6: डॉक्टर, आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या

0: नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात?
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिम्पटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीजमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉईड एकदा बघा, आणि याच्यामध्ये काही अबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीजमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे, तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात?
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीज करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीज करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे, ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्प्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्याने थोडे सिम्प्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीज विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्पटम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली कंटिन्युअसली प्रोलॉंग्ड फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईनवरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात.
2: हातापायाला मुंग्या येणं, कारणं आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शाह यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकलात बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:50 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतोहो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: श्रोतहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांच्या श्यामली राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
4: नमस्कार.
5: नमस्कार.
4: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
5: धन्यवाद
4: सर. तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं, त्याचे कोणते टप्पे आहेत, फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
5: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते. आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे

0: याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते, दुष्काळ निवारणासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरत असते. कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्तासुद्धा सुधारत असते, कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
1: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे, तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत?
0: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते. आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे, ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती, खडी, कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते.
2: वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांच्या श्यामली राऊत

0: आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती खडी कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते.
1: वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांच्या श्यामाली राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकलात त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात. सादर करते होते सचिन लाडोळे.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
3: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाने हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर,
5: अहिल्यानगर.
4: मोबाईल 86 69 90 900.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 02412335315.
6: मोबाईल 960 44 988 36.
8: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
9: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
8: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
9: संपर्क 232 29 29.
10: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
11: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
10: संपर्क 92 70 52 66 35.
1: प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
12: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
12: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
12: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक बाळकुणाल अहिरे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुरेश बनसोडे यांची निवड. महिलांच्या नेत्र तपासणीनं मातृत्व दिवस उत्साहात साजरा. श्रीगोंद्यात जनगणना प्रशिक्षण शिबिर उत्साहात. शिक्षणासोबत संस्काराची जोड, काळाची गरज, डॉक्टर सुष्मिता विखे पाटील. आणि टाकळी खंडेश्वरी इथं खंडोबा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात. आता घडामोडी सविस्तर. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं येत्या 23 आणि 24 मे रोजी आयोजित राज्यस्तरीय 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक सुरेश बनसोडे यांची निवड करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत उपस्थित होते. मातृत्व दिनाचं औचित्य साधून फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीनं नगर तालुक्यातील नागरदेवळे इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 270 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 47 रुग्णांवर पुणे इथं मोफत मोतीबिंदू आणि काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती

0: फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली. श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडलं. 16 मे ते 14 जून या कालावधीत होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील जनगणना अंतर्गत घरगणना करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील 597 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना या शिबिरात प्रशिक्षण देण्यात आलं. उपजिल्हाधिकारी विनीत शिर्के, तहसीलदार सचिन डोंगरे यांनी भेट देऊन या शिबिरात मार्गदर्शन केलं. आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांच्यावर योग्य संस्कार होणंही तितकंच आवश्यक असल्याचं मत लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांनी केलं. राहता तालुक्यातील दुर्गापूर इथं श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी इथं उंच डोंगरावर वसलेल्या प्राचीन अशा स्थापिलिंग मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा श्री 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी विष्णू चैतन्य तीर्थजी महाराज यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. जेजुरी येथील खंडोबाचं स्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुरेश बनसोडे यांची निवड. महिलांच्या नेत्र तपासणीनं मातृत्व दिन दिवस उत्साहात साजरा. श्रीगोंद्यात जनगणना प्रशिक्षण शिबिर उत्साहात. शिक्षणासोबत संस्काराची जोड काळाची गरज डॉ सुस्मिता विखे पाटील. आणि टाकळी खंडेश्वरी इथं खंडोबा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: 100° 1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूयात आजचा सुविचार. शरीर निरोगी राहिलं म्हणजे मनुष्य गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त करून घेऊ शकतो. हा होता आजचा सुविचार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

विशेष फोनगाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत.

आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणी विषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दवडू नका आणि नक्की सहभागी व्हा.

0: श्रोतेहो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म।
1: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो।
0: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच।
1: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30
0: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
2: तेव्हा श्रोतहो, जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म आज रात्री 9:30। संकलन आणि निवेदन प्रमिला वाघ यांचं।

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि

अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1.5 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1.5 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली. त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य

0: महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकाने चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकाने रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्रिकळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतृह सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
4: फोन गाणी, हॅलो गीत बहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
3: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
4: निवेदन संपलं.
5: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
6: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
5: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.

0: सोनेरी गाणी सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग, स्नेह संवाद,
0: आहार विहार,
1: अर्थ जगत,
2: सखी विशेष,
0: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
1: आणि उद्योग जगत,
2: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला।
0: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून।

श्रोतेहो, आज सकाळी 8:40 ओळख कायद्याची कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटुळे यांनी केलेली बातचीत.

101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोहो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलं, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी.
1: अच्छा.
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख

0: पोट आणि पहिला टप्पा जो घर यादी व घर गणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा जी लोकसंख्या गणना होते मुख्य जनगणना होते ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके,
0: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर,
0: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे हे तक्ते जे आहेत आमचे हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाटसारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी
0: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर,
0: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर,
0: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी तेव्हा हे ॲप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ॲप वापरता येणार आहे.
1: बरोबर,
0: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल ह्याची मला खात्री आहे.
1: बिलकुल, इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनेसाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय त्याचं प्रारूप काय, पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल.
0: आत्तापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 639000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31 लाख क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षक

0: शिक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत, कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे, मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील, त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील, तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो, ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणनाघरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं, ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात, कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत, त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे, म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते, कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं, यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव, या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती, आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू, असा मला निश्चित विश्वास आहे.
1: श्रोतेहो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते, याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळं जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडं आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुला सा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: श्रोतो आता सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
3: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, आज बोलायचं आहे ते म्हणजे किडनी स्टोन आणि त्याला दिला जाणारा आहार याबद्दल. कारण खूप रिस्ट्रिक्शन्स येतात किडनी स्टोन डिटेक्ट झाल्यावर असं आम्ही ऐकलेलं आहे, तर हे खरं आहे का?
3: या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की फूड इज मेडिसिन आणि मेडिसिन इज फूड. म्हणजे आहाराला खूप महत्व आहे आणि विशेषतः आपल्या भारतीय पद्धतीनुसार जो आपण आहार घेतो त्याचा देखील स्टोन न होण्याच्या पाठीमागे खूप बराच हातभार आहे. आणि त्यासाठी आज आपण डॉक्टर गुरुराज यांच्याशी आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, तर मला असं वाटतं की या संदर्भात थोडस तुम्ही माहिती सांगणं महत्वाचं वाटतंय.
4: येस सर, आपने सही बोला, फूड इज मेडिसिन. ऍक्च्युअली सही आहे. एस्पेशली स्टोन जो बार बार होते रहते पेशंट्स को, उनको ऑलमोस्ट मोर देन 80% स्टोन का जो रिकरेंस एपिसोड है उसको हम अच्छी तरह से डाइट या फिर हमारे लाइफस्टाइल मॉडिफिकेशन से कंट्रोल कर सकते हैं.
2: okay.
4: वो एक अच्छी बात है. एंड जैसे सर ने बोला, डाइट सबके लिए जनरलाइज्ड नहीं है. एक बहुत हमारी गलत फहमी या फिर कंफ्यूजन होता है कि कुछ भी बीए का जो सीड्स जो रहते हैं,
2: टोमेटो
4: भिंडी या फिर इनफैक्ट बैंगन,
2: हाँ
4: ये सब चीजें बहुत मिसकंसेप्शन है लोगों में. ये सब अवॉइड करे क्या? बिल्कुल नहीं करना चाहिए. स्टोन का जो है ना, इनफैक्ट अभी पिछले एपिसोड में हमने जैसे डिस्कस किया था, स्टोन का इवैल्यूएशन करना बहुत जरूरी है. कौन सा भी स्टोन अगर है तो उसको इवैल्यूएशन करने के बाद, मेटाबॉलिक इवैल्यूएशन करने के बाद हमें पता चलता है कौन से टाइप का स्टोन है.
2: Okay.
4: और डाइट हमेशा स्टोन स्पेसिफिक रहता है.
2: अच्छा, श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनी से इतर विकार, मूत्र विकार याच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, तुम्ही सांगत होता की डाएट हे स्टोन स्पेसिफिक असतं, म्हणजे नेमका काय?
4: बेसिकली सारे स्टोन्स एक प्रकार के नहीं रहते. ब्रॉडली स्टोन को 3-4 डिफरेंट प्रकार के ऐसे हम डिवाइड करते. कैल्शियम तो हर स्टोन में रहे.

0: चाहिए। कैल्शियम के साथ जो कोई मिनरल रहता है ना उसके ऊपर डाइट डिपेंड होता है। फॉर एग्जांपल कैल्शियम ऑक्सलेट हो सकता है, कैल्शियम फास्फोरस हो सकता है, या फिर मैग्नीशियम हो सकता है, या फिर यूरिक एसिड का स्टोन भी हो सकता है। तो इसलिए टाइप अगर हमें पता चला ना तो बेसिकली हम डाइट फिक्स कर सकते हैं। इसलिए पेशेंट को हमेशा डाइटिशियन या फिर कंसल्टेंट के पास आके मिल के ही डिसाइड करना है कौन सा डाइट मुझे लेना है कि नहीं।
1: ओके।
0: और ऐसे बोला जाए तो जनरली जो हम बोलते हैं स्टोन रिकरेंस के लिए कैसे हम लाइफस्टाइल को मॉडिफाई कर सकते हैं या फिर क्या खाना है क्या नहीं करना, उसमें भी थोड़े बहुत जनरल रूल्स है।
1: अच्छा।
0: फॉर एग्जांपल फ्लूइड इनटेक बहुत इंपॉर्टेंट है। हमारी जो लिक्विड्स हम लेते हैं रोज, मिनिमम हमारे कंट्री के हिसाब से 2.5 से 3 लीटर तक लेना चाहिए।
1: अच्छा।
0: यूरिन शुड बी क्लियर। और दूसरी बात क्या खाना है क्या नहीं खाना है उसके हिसाब से यूजुअली हम क्या बोलते हैं, सोडियम रिस्ट्रिक्शन, सॉल्ट रिस्ट्रिक्शन।
1: अच्छा।
0: सॉल्ट को ज्यादा मत लो, इसका मतलब ये नहीं कि आप पिका हुआ खाना खाओ, सॉल्ट रहना चाहिए मगर हिसाब से,
1: एक्सेस नहीं होना,
0: एक्सेस नहीं हो। एक्सेस सॉल्ट कहाँ से आता है, पैकेज्ड फूड में आता है,
1: राइट, राइट।
0: बाहर खाने से आता है
1: जी,
0: प्रिजर्वेटिव करके, इसलिए वो अवॉइड करना चाहिए।
1: ओके।
0: और तीसरी बात इंपॉर्टेंट, प्रोटीन्स, हाई एनिमल प्रोटीन्स को हमारे खाने में कम से कम लेना चाहिए। जो भी प्रोटीन हम खाते वो प्रोसेस होके किडनी के थ्रू बाहर जाता रहता है, अगर मानो ज्यादा इनटेक हुआ तो वही प्रिसिपिटेट होके स्टोन होने की चांसेस रहती है।
1: जी बिल्कुल।
0: ये 3 इम्पोर्टेंट रूल्स है जो हर आदमी को फॉलो करना चाहिए स्टोन के पेशेंट्स को।
1: यस
2: गुरुराज सर, फार महत्व जो तुम्ही सांगितलं, नाहीतर प्रत्येक पेशंट बियांचे पदार्थ खाऊ नकोस, काकडी टोमॅटो गवार, मला वाटतं तुम्ही या सगळ्या गैरसमज दूर केले, धन्यवाद।
1: येस, म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन असेल तर काय आहार घ्यावा हे देखील खूप महत्वाचं आहे आणि ते प्रत्येक पेशंटनुसार, पेशंटला झालेल्या स्टोननुसार सुद्धा बदलत असतं। तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे। संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639। पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: एस हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। सकाळचे 7:45 आणि 19 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर।
5: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर।
7: आयुर्विश्व, आयुर्विश्व,
8: आयुर्विश्व हेल्थ केअर,
9: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म।
10: श्रोत्या नमस्कार, आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत। नमस्कार सर।
11: नमस्कार।
10: सर, आपण नेहमीच वेगवेगळ्या आजारांवरती आणि आयुर्विश्वच्या संशोधित उपचारांवरती बोलत असतो, आज कुठला विषय तुम्ही सांगणार आहात?
11: हो, आता सध्याच्या वातावरणाच्या अनुषंगाने अलर्जिक सर्दी ही आपल्याला अगदी बऱ्याच लोकांमध्ये दिसून येते। सकाळी उठल्यापासून शिंका येणं, शिंका येण्याबरोबरच नाकातून सतत पाणी वाहणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, नाक चुंदणं, या प्रकारचे अनुभव पेशंटला येत असतात। काही व्यक्तींमध्ये त्याच्या जोडीला नाकाच्या शेंड्याला खाज येणं, डोळ्याला खाज येणं, डोळे लाल होणं, या प्रकारेही अनुभव येतो। आणि इन जनरल बघायला गेलं तर या व्यक्तींना वेगळ्या गोष्टींची अलर्जी सांगितली जाते। त्याच्यामध्ये सर्वप्रथम वातावरणातला बदल, थंड पदार्थ, थंड पाणी प्यायल्यामुळे अशा प्रकारची अलर्जी उत्पन्न होतात। विशेष करून बऱ्याच जणांमध्ये धुळीची अलर्जी दिसून येते। धुळीचा संपर्क आला किंवा उग्र वास आला कोणताही, उदबत्ती किंवा धुपाचा, तर या व्यक्तींना शिंका यायला सुरुवात होते। शिंका येण्याबरोबरच पाणी वाहण्यासारखी तक्रार उत्पन्न होते। आता या प्रकारच्या तक्रारी जेव्हा थोड्या गंभीर स्वरूपात निर्माण होतात तेव्हा या व्यक्तींना रात्री श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतो। स्पेसिफिकली विझिंग साऊंड, म्हणजे रात्री झोपल्यानंतर श्वासोच्छ्वासाचं घरघर होणे किंवा मोठ्या आवाजात श्वास घेतला जाणे, श्वासोच्छ्वास घेताना कोंडल्यासारखं जाणवणं, या प्रकारे या पेशंटला अनुभव येत असतो। आणि मग त्यासाठी मोस्ट ऑफ टाइम्स अलर्जिक औषधं दिली जातात आणि सांगितलं जातं की तुम्हाला अमुक अमुक घटकांची अलर्जी आहे, तुम्हाला त्यामुळे त्या गोष्टींचा तुम्ही संपर्क टाळा। पण बऱ्याचदा रुग्ण हेच सांगतात की आम्ही सगळी काळजी घेतो, अगदी नाकाला सतत मास्क असतो तरी सुद्धा सर्दी होते।
10: अच्छा श्रोते हो, 15 एप्रिलला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील। इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या अलर्जी, डायबिटीज

0: बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षण करून संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 15 एप्रिलला बुधवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
1: सर, अलर्जिक सर्दीबद्दल तुम्ही सांगताय, मग काय नेमकं उपचार कसे होतात?
2: ज्या गोष्टींची अलर्जी सांगितली जाते, म्हणजे थंड पाणी असू द्यात, थंड वारा असू द्यात किंवा धुळीची अलर्जी, आता ह्या घटकांचा संपर्क प्रत्येकाचा येत असतो. म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा अलर्जिक औषधी घेता तेव्हा फक्त अलर्जीज कमी केल्या जातात, अलर्जीला बरं नाही केलं जात. त्यामुळे या व्यक्तींना सतत औषधं घेत राहावं लागतं तेव्हा कुठेतरी लक्षणं फक्त कमी झालेली दिसून येतात, आजार जात नाही. तुमची अलर्जी जर बरी करायची असेल तर तुमच्या शरीरात कोणते दोष वाढलेले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण शरीरात जेव्हा दोषस्थिती बदलते त्यांचा असमतोल निर्माण होतो आणि त्याचा जेव्हा श्वसन संस्थेवर परिणाम होतो, तुमच्या रोगप्रतिशक्तीवर परिणाम होतो, तेव्हा या प्रकारच्या अलर्जीज उत्पन्न झालेल्या असतात. स्पेसिफिकली त्यांच्या बाबतीत नाडी परीक्षेद्वारे पहिलं हे समजून घेतलं जातं की कोणते दोष वाढलेले आहेत. बऱ्याचदा या पेशंटमध्ये वातकफ दोष किंवा वातदोष वाढलेला असतो आणि त्याच्या परिणाम स्वरूपच ही लक्षणं उत्पन्न झालेली असतात. तर त्या दोषांना अनुसरून आमची जी काही रिसर्च बेस्ड मेडिसिन आहे ती रिसर्च बेस्ड मेडिसिन जर दिली तर डेफिनेटली अलर्जिक सर्दी कायमची जायला मदत होते. किंवा जीर्ण किंवा क्रॉनिक श्वसनाचे विकार आहेत, अगदी दम्यासारख्या तक्रारी आहेत, बालदमा आहे, तर या पूर्णपणे बऱ्या व्हायला मदत होते, त्यांची रोगप्रतिशक्ती सुधारते आणि ओव्हरऑलच आरोग्यात सुधारणा दिसून येते.
1: म्हणजे रोगाच्या मुळावरती इलाज करून आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये त्यानुसार उपचार केले जातात.
0: श्रोते हो, 15 एप्रिलला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या अलर्जी, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षण करून संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 15 एप्रिलला बुधवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाटगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोतहो, हा होता प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आणि आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:50 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: नमस्कार श्रोतेहो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. कॅन्सर बद्दलचे समज, गैरसमज, लक्षणं आणि उपचार या संदर्भात बोलतायत सावेडी रोड अहमदनगर इथल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. डॉक्टर, मागच्या भागात आपण पाहिलं की कॅन्सर बद्दलचे बरेच गैरसमज आज समाजामध्ये आहेत, त्यामुळे कॅन्सर हा बळावतो किंवा त्याच्या स्टेजेस वाढत जातात आणि रुग्णच बऱ्याच वेळा त्याला कारणीभूत ठरतो की डॉक्टरना वेळीच दाखवत नाही. कारण वेळीत दाखवलं आणि योग्य उपचार घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मला हे विचारायचं की ते गैरसमज तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये असे तुम्ही कोणते कोणते अनुभव पाहता की जे आमच्या श्रोत्यांना सांगाल की असं आपण करू नका.
1: आता ह्यापूर्वीच आपण बोललो आहोत की कॅन्सर हा संसर्गजन्य असतो का. रुग्णाकडून आम्हाला अशी विचारणा होते की ह्याच्यामुळे आमच्या घरातल्या इतर माणसांना काही प्रॉब्लेम होईल का, आमच्या मुलाबाळांना काही त्रास होईल का. तर तसं अजिबात नाही.
0: म्हणजे आपण हेच सांगूया श्रोत्यांना, संसर्गजन्य म्हणजे की एकमेकांचे शर्ट वापरल्यानं, एकमेकांच्या कुठल्या वस्तू वापरल्यानं हा आजार होत नाही, एकमेकांचा कुठलाही संसर्गानं कॅन्सर होत नाही. कारण लोकांमध्ये हाच मुख्य मुद्दा आहे की कॅन्सर पेशंटला एकदम वेगळं काढलं जातं समाजातूनच, घरातून तर काढलंच जातं. तर तसं कृपया करू नये, कारण कॅन्सर हा कुठल्याही प्रकारे संसर्गजन्य रोग नाही.
1: नाही, कारण कॅन्सर हा पेशींचा विकार आहे. मी अगोदरच सांगितलं होतं की हा जंतूंचा विकार नाही. जंतू पसरतात, पेशी दुसऱ्या आपल्या शरीरातल्या सारख्या पेशी दुसऱ्या शरीरात जरी ठेवल्या तरी त्यांना हो कॅन्सर होत नाही. त्यामुळे अजिबात न घाबरता एक चांगली वागणूक आपले कॅन्सर रुग्णांना घरातून मिळणं गरजेचं असतं. त्यांचं मनोबल कसं वाढेल, त्यांना मानसिक आधार कसा मिळेल हे जास्त गरजेचं असतं. कारण माणसाची जर विल पॉवर स्ट्रॉंग असेल

0: तर सगळे उपचार जास्त प्रभावीपणे लागू पडतात आणि कॅन्सर बरा होण्याला मदत होत असते. त्यामुळे घरचं वातावरण आणि घरचा सपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो कॅन्सरच्या रुग्णामध्ये. तिसरं जे महत्त्व आणखीन एक कारण जे गैरसमज आपण ज्याला म्हणतो की मला विचारला जातो तो कॅन्सर हा अनुवंशिक आहे का, म्हणजे आमच्या आता काय रुग्णाला झाला आहे यांच्या मुलाला होईल का यांच्या मुलीला होईल का.
1: म्हणजे दमा मधुमेह हे जसे आजार आहेत की हे आपल्या घरात पूर्वजांपासून चालत म्हणजे वडील काका किंवा आजोबा यांना होतात तसंच कॅन्सर

0: यांच्या मुलीला होईल का,
1: म्हणजे दमा मधुमेह हे जसे आजार आहेत की हे आपल्या घरात पूर्वजांपासून चालत आहे म्हणजे वडील काका किंवा आजोबा यांना होतात, तसंच कॅन्सर होऊ शकतो का असे जर प्रश्न असतील लोकांना तर याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तर याच्यामध्ये कॅन्सर हा तसा अनुवंशिक आजार नाही, त्यामुळे असं आपण घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कॅन्सरची कारणंही वेगवेगळी असल्यामुळे आपली ही आपल्याला ती जर कारणं जर पुढच्या घरातल्या माणसांनाही त्यांचं लागू पडत असतील तर मात्र त्यांनाही होऊ शकेल, कारण त्यांना जर तेच व्यसन त्यांना असतील, तेच एक्सपोजर जर त्यांना असेल तर ते त्यांना कॅन्सर होऊ शकेल. परंतु अदरवाईज त्यांचं जर आहारविहार वेगळं असेल, त्यांना कुठलं व्यसन नसेल, तर हा अनुवंशिक अजिबात नाही, अनुवंशिक हा नाहीच आहे आजार. आणि परंतु जे काही जीन्समुळे कॅन्सर होत असतात, जीन्समुळे थोड्या प्रमाणात होत असतात, जसा स्तनाचा कॅन्सर आहे हा जीन्सशी रिलेटेड असतो, आपल्या गुणसूत्राशी रिलेटेड असतो, तसंच आतड्याचा कॅन्सर असतो तोही आपल्या जीन्सशी थोड्याफार प्रमाणात रिलेटेड आहे, तर आणि डोळ्याचा एक कॅन्सर असतो. तर ह्या प्रकारचे जे कॅन्सर आहे, दोन तीन कॅन्सर आहेत, याच्यामध्ये जीन्सशी रिलेटेड असल्यामुळे काही प्रमाणात ते पुढच्या पिढीत जाऊ शकतात, परंतु बाकीचे जे काही आपण 97% जे कर्करोग कॅन्सर आहेत याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अनुवंशिकता
1: नाही आणि संसर्गजन्य कॅन्सर अजिबात
0: नाही.
1: श्रोते हो, हे अतिशय महत्वाचा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. तुम्ही या कॅन्सरचा खर्च खूप आहे म्हणून नको दाखवायला, आणि मग त्याचमुळे कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्णाचा प्राणही जाऊ शकतो. म्हणूनच या कार्यक्रमातून श्रोते हो आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्णसेवा दिली जाते. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.
2: प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:56 होत आहेत.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठ?
4: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
6: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.

0: चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.

0: सोमनाथ मंदिर के पुनर्निर्माण के 75 वर्ष पूरे होने के अवसर पर केंद्रीय मंत्री ने लिखा है, कोई सभ्यता तब तक मजबूत रहती है जब तक वो अपनी जड़ों से जुड़ी रहे। लोकतंत्र की ताकत संघर्ष में नहीं बल्कि संतुलन और सम्मान में है। केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का ये बयान पंजाब केसरी में है। एक कार्यक्रम में गृह मंत्री ने कहा कि 1947 से संसद और विधानसभाओं द्वारा लाए गए बदलाव देश में लोकतंत्र की मजबूती को बताते हैं। झूठ को तोड़ता और सच को जोड़ता चीन सीमा पर सेना का रेडियो। दैनिक ट्रिब्यून के अनुसार भारत चीन सीमा से लगे हिमाचल प्रदेश और उत्तराखंड में सेना के ये रेडियो स्थानीय बोलियों में मौसम के अलर्ट के साथ साथ संवेदनशील सीमा पर गलत जानकारी से निपटने में मददगार साबित हो रहे हैं।
1: धन्यवाद फरहत। और अब अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पश्चिम एशिया संकट के बीच नागरिकों से एक वर्ष तक सोना नहीं खरीदने, ईंधन की खपत कम करने और विदेशी मुद्रा संरक्षित करने का आग्रह किया। प्रधानमंत्री आज गुजरात में सोमनाथ अमृत पर्व में शामिल होंगे। वडोदरा में सरदार धाम हॉस्टल का शुभारंभ करेंगे। असम के राज्यपाल ने हिमंत बिस्वा सरमा को राज्य में नई सरकार बनाने के लिए आमंत्रित किया। उत्तराखंड सरकार ने प्रतिकूल मौसम के बीच चार धाम यात्रियों और पर्यटकों से सतर्क रहने और यात्रा के दौरान सुरक्षा बरतने का आग्रह किया। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने ईरान के शांति प्रस्ताव को पूरी तरह अस्वीकार्य बताया। और AFC अंडर 17 महिला एशियाई फुटबॉल कप के क्वार्टर फाइनल में आज भारत और मेजबान चीन सूजो में आमने सामने होंगे। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: शंभरांश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोतोहो, सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया।
3: श्रोतेहो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोतेहो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
4: नमस्कार श्रोते हो।
3: डॉक्टर, आजच्या भागात मला तुम्हाला विचारायचं, प्रामुख्यानं आपल्या आसपास म्हणजे ओव्हरऑलच देशामध्ये जगामध्ये तोंडाचा कॅन्सर फार प्रमाणात आढळतो, तर तोंडाचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय, काय सांगाल?
4: भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त आहे। 50% कॅन्सर हे भारतामध्ये तोंडाचे कॅन्सर मध्ये येतात। तर त्यामध्ये तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय, तर तोंडामध्ये जे काही अवयव आहेत, गाल आहे, जीभ आहे, हिरडी आहे, ओठ असतात आणि टाळू असते, ह्या सगळ्याचा जो कॅन्सर होतो त्या ठिकाणी जो कॅन्सर होतो त्याला आपण तोंडाचे कॅन्सर असं म्हणतो।
3: अच्छा, पण मग तोंडाचा कॅन्सर जो होतो त्याची कारणं काय आहेत?
4: आता कारण त्याची भारतामध्ये तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्यसन आहेत। पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, मावा, गुटखा, ही सगळी कारण त्याला कांतरभूत आहेत। आणि त्याचबरोबर खूप तिखट खाणं, खूप तेलकट खाणं आहे, ह्या सुद्धा कारण त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत। तर ही सगळी कारणं अतिशय भारतामध्ये जास्त प्रमाणात आहेत।
3: अच्छा, मग तोंडाचा कॅन्सर जेव्हा रुग्णाला होतो तेव्हा त्याची लक्षणं, सिम्पटम्स काय काय?
4: महत्वाचं म्हणजे तोंड आल्यासारखं वाटतं पेशंटला। एक तर तिथे जखम तयार होते, सुरुवातीला दुखत नाही,
3: बर,
4: लोकांना वाटतं माझं तोंड आलेलं आहे, काही नाही काही नाही असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं आणि ते हळूहळू जखम वाढत जाते। कुठलीही साधी जखम असेल ती साधारण ती 5-7 दिवसात 8 दिवसात बरी व्हायला पाहिजे। जी जखम बरी होत नाही आणि ती वाढतच जाते ती कॅन्सरची असू शकते। आणि म्हणून बरी न होणारी जखम, त्यातून येणारा रक्तस्राव, त्यातून नंतर होणारी वेदना, हे सगळे लक्षणं तोंडाच्या कॅन्सरचे आहेत। आणि खूप वाढल्यावर तर बोलण्याचं प्रमाण प्रॉब्लेम आहे, खाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळेच प्रॉब्लेम होऊ शकतात।
3: अच्छा, पण मग तोंडाच्या कॅन्सरची ही जर लक्षणं आढळली तर त्या रुग्णानं पुढे काय केलं पाहिजे?
4: ताबडतोब त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे, कॅन्सर आहे की नाही पहिली गोष्ट,
3: मग ते तपासायचं,
4: तपासण्या त्याला करावायच लागतात।

0: म्हणजे त्याच्यामध्ये पेशींची तपासणी ज्याला आपण बायोप्सी म्हणतो ती करावीच लागते. त्याच्यातून स्पष्ट होतं की कॅन्सर आहे का आणि कॅन्सर असेल तर कुठल्या प्रकारचं आहे ते स्पष्ट होतं. त्याचबरोबर लगेच पुढच्या तपासण्या म्हणजे मग तो किती पसरलेला आहे त्याच्यासाठी सिटी स्कॅन करणं, त्याच्यासाठी बाकीचे तपासण्या पण कराव्या लागतात आणि हे सगळं झाल्यावर फिटनेस बघितला जातो. मग फिटनेस पेशंटचं ओके असेल आणि कॅन्सरची अवस्था कुठली ही फार महत्वाची गोष्ट असते, कारण अवस्थेवरच उपचार अवलंबून असतात. पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये ऑपरेशन हे म्हणजे सर्जरी ही सगळ्यात महत्वाची उपचार पद्धती असते आणि त्यानंतर केमो आणि रेडिएशन हे लागतात. त्या तिन्ही उपचार पद्धती तोंडाच्या कॅन्सरमध्ये आवश्यक असतातच.
1: मग तोंडाच्या कॅन्सरच्या ज्या स्टेजेस अवस्था आपण म्हणतो मूलतः, तर त्या कशा बघाव्या लागतात?
0: आता कॅन्सरमध्ये ज्या अवस्था इतर कुठेही असतात शरीरामध्ये तशाच पहिली दुसरी तिसरी चौथी अशा अवस्था असतात. पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये तो जागेवरच असतो, फक्त शेजारच्या गाठीमध्ये गेलो असतो, मानेतल्या गाठीमध्ये गेलेला असतो एवढंच फक्त, परंतु तो शरीराच्या इतर भागात गेलेला नसतो. आणि जागेवर सुद्धा तो खूपच पसरलेला असेल तर आपण तिसरी अवस्था म्हणतो. परंतु तोंड व्यतिरिक्त तोंड आणि माने व्यतिरिक्त जर शरीराच्या इतर भागात गेला असेल त्याला आपण चौथी अवस्था म्हणतो. ती चौथी अवस्था ही म्हणजे शेवटची अवस्था, लास्ट अवस्था असते. त्या ठिकाणी बरं होण्याचं प्रमाण फार कमी असतं, म्हणजे बरा होत नाही. पण त्यावेळेला आपल्याला पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आराम पडण्यासाठी ट्रीटमेंट आणि आजार कमी करण्याची ट्रीटमेंट ही द्यावीच लागते.
1: बर. हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:20 आणि 25 सेकंद झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा थोड्याच वेळात. अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: ऐक,
2: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
2: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
2: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
2: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर
2: 93-72-99-29-36.
4: 93-72-29-36.
2: श्रोतो हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. देवदत्त साबळे यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

0: श्रोतो शांता शेळके यांच्या गीतासाठी हा स्वर होता. जयवंत कुलकर्णी यांचा, संगीतकार होते देवदत्त साबळे.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
4: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
3: संपर्क 9272-5635.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823-852-852.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. सुगम संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टियोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहिराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1,000 मुलं आणि 1,000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या

सुविधांचा समावेश आहे. सरदार धाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे NDMA मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम मधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये TVK पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व शर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी NRangaswamy यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 GW वरून 74 GW पर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 GW वरून 25 GW पर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील 2 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या 2 बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला.
तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून

0: पराभव केला. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील ISSS विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100° 1 MHz FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 8:41 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओळख कायद्याची. कार्यक्रमात आज ऐकणार आहोत न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटुळे यांनी केलेली ही बातचीत.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या ओळख कायद्याची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर याच्या प्रशिक्षण कक्षामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रशिक्षित मध्यस्थ यावरती विशेष प्रशिक्षण चालवलं जात आहे. यामध्ये मध्यस्थाची भूमिका काय असते किंवा आपण पारंपरिक काळापासून जर पाहत आलो तर गावगाड्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया होती. पंचप्रमुख त्याला आपण म्हटलं जायचं आणि त्याच्यामध्ये गावातील जे काही तंटे बखेडे जे असायचे ते मध्यस्थांच्या मार्फत सोडवले जायचे. आजच्या नवीन पद्धतीमध्ये न्यायालयाच्या माध्यमातून किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय लोक अदालत वगैरे यांचं आयोजन केलं जातं आणि मध्यस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे खटले जे आहेत ते सोडवले जातात. तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी मॅडम. तर आपलं दोघांचंही मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की आपलं जे काही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे याची काय भूमिका असते.
3: प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे कार्यरत असतं. तसंच तालुका न्यायालयांमध्ये तालुका विधी सेवा समिती ही कार्यरत असते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा प्राधिकरण यांचं कार्य म्हणजे जे गरीब आहेत, वंचित आहेत आणि न्यायापासून जे दुर्लक्षित आहेत त्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांना न्यायाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं. त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये विविध केसेस जे आहेत त्या केसेस वादांची झालेली गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने पर्यायी किंवा अतिरिक्त वाद निवारणाची ज्या काही प्रक्रिया आहेत त्या अवलंबायच्या.
2: तुम्ही आता खरं मध्यस्थ या शब्दाचा उल्लेख केला, त्याच्याबद्दल थोडी जास्त माहिती आपल्या श्रोत्यांना देऊया.
4: मध्यस्थीच याला आपण इंग्लिशमध्ये मेडिएशन असं म्हणतो. मध्यस्थी ही अतिशय उपयुक्त अशी प्रकरणामध्ये वादामध्ये तडजोड घडून आणणारी एक साधी आणि सिंपल अशी प्रक्रिया आहे. ही अत्यंत सुलभ आहे, अतिशय कमी वेळात, कमी खर्चात, तसेच प्रत्येकाला न्याय मिळवून देणारी ही अशी अतिशय उत्तम अशी प्रक्रिया आहे.
3: आता मध्यस्थीबाबत अजून सखोल माहिती द्यायचं झालं तर मध्यस्थी किंवा मीडिएशन म्हणजे एक अशी संरचित वाटाघाटी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक तटस्थ आणि

0: प्रशिक्षित मध्यस्थ, मग ते वकील असोत किंवा न्यायाधीश महोदय असोत, दोन्ही पक्षांना त्यांच्या विवादावर परस्पर स्वीकार्य तोडगा काढण्यासाठी मदत करत असतात. आणि या प्रक्रियेत मध्यस्थ स्वतः निर्णय देत नाही.
1: मध्यस्थ स्वतः निर्णय देत नाहीत, परंतु त्या प्रोसेसला फक्त पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मग नेमकं यामध्ये निर्णय कोण देतं?
2: याच्यामध्ये दोन्ही जे पक्षकार असतात यांना आपापसात बोलणी करून एक करार करण्यास, म्हणजे त्यांना तडजोड करण्यास प्रोत्साहित केलं जातं. म्हटले तर या ठिकाणी निर्णय हे भांडणारे दोघं पक्षकारच घेतात, ते आपसात ठरवून चर्चा करूनच घेत असतात. मध्यस्थी हा केवळ एक तटस्थ असतो आणि केवळ त्यांना या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी तो मदत करत असतो, त्यासाठी त्यांना रस्ता दाखवत असतो.
0: हे बघा, मध्यस्थी ही जी प्रक्रिया आहे ती एक पर्यायी आणि विकल्पवाद निवारण प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एक तटस्थ आणि नियोजित थर्ड पार्टी व्यक्ती दोन्ही पक्षकारांमध्ये विशेष वाटाघाटी आणि संभाषण कौशल्य याचा उचित वापर करून सौहार्दपूर्ण समझौता केला जातो. आणि या प्रक्रियेत दोन्ही पक्षकारांच्या संमतीने आणि चर्चेद्वारे वाद मिटवले जातात.
1: आपण जर विचार केला तर जिल्हा सत्र न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक प्रकरणं असतात, तर हे ज्या मध्यस्थी जी प्रक्रिया आहे याच्या माध्यमातून कोणती प्रकरणं आपण यामध्ये सोडवू शकतो?
2: याच्यामध्ये आपण साधारणतः व्यावसायिक वाद, कौटुंबिक खटले, सर्व प्रकारचे वादविवाद, तसंच चेक बाउन्स प्रकरणाच्या केसेस, छोट्या छोट्या स्वरूपाचे खटले, भांडणे या प्रकारच्या गोष्टी, तसेच यामध्ये आपण काही जमिनीचे वाटपाचे काही खटले असतील, त्यानंतर पोटगीचे काही खटले असतील, दिवाणी अथवा फौजदारी या दोन्ही प्रकारचे, फौजदारी प्रकरणं म्हटलं तर कंपाऊंडेबल जे आहेत ते, त्यामध्ये सुद्धा कौटुंबिक कलम 498 अ जे आहे ते, त्यासारखी प्रकरणंसुद्धा सामोपचाराने मिटवता येतात. तसंच कमर्शियल सूट, जे मोठ्या किमतीचे सूट असतात, दावे असतात, ते सुद्धा या प्रकारे आपण मिटवू शकतो. जमीन अधिग्रहण, अपघाताचे खटले, तसंच ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत येणारे खटले, अथवा आपण जर लेबरचे म्हणजेच कामगारविषयीचे जे प्रकरणं आहेत ती देखील आपण यामध्ये आपण मध्यस्थी केंद्रामार्फत मिटवू शकतो.
0: जे प्रकरणं मिटण्यासारखी असतात, म्हणजे कंपाऊंडेबल असतात फौजदारी न्यायालयामध्ये, जे कंपाऊंडेबल आहे ते सर्व प्रकरणं मध्यस्थ म्हणून आपण मिटू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की मध्यस्थ हा तटस्थ भूमिकेत असतो, म्हणजे नेमकं काय असतं?
0: मध्यस्थ हा पूर्णपणे निपक्षपाती असतो, त्याला समोर आलेल्या कोणत्याही पक्षामध्ये वैयक्तिकरित्या काही इंटरेस्ट नसतो, आणि त्या मॅटरमध्ये देखील किंवा त्या प्रकरणाशी त्याचा दूर कुठलाही प्रकारचा काही संबंध नसतो, त्यामुळे त्याला तटस्थ मध्यस्थ म्हणून नेमलेलं असतं.
1: मध्यस्थीमध्ये ही जी काही प्रक्रिया पूर्णपणे पार पाडली जाते ह्याच्यामध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण बाबी असतात?
2: आता महत्त्वपूर्ण महत्त्वाची बाब अशी आहे की जे पक्षकार असतात त्या सगळ्यांना वाटतं की आपण जे न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं आहे किंवा त्यांचं जे वैयक्तिक खाजगी आयुष्य आहे याबाबत गोपनीयता राखली जावी. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या प्रक्रियेमध्ये बैठकांमध्ये जी चर्चा होते ती बाहेर कोणालाही समजत नाही. मध्यस्थी प्रक्रिया ही ऐच्छिक असते, सगळ्या पक्षकारांना, स्वतः हे पक्षकार ती प्रक्रिया निवडतात आणि त्यांना यामध्ये समावेश झालाच पाहिजे, यामध्ये भागच घेतला पाहिजे असं देखील बंधनकारक नाही. आणि त्या ज्या काही गोष्टी, त्या गोपनीय गोष्टी जर मध्यस्थाला सांगत असतील तर त्या गोपनीय गोष्टी त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही अथवा समोरच्या पार्टीलाही त्या सांगितल्या जात नाही.
1: म्हणजे याच्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षकाराने घ्यायचा आहे की याला मध्यस्थामध्ये जी काय आहे त्याला तो जो निर्णय आहे तो त्याच्यावरती पूर्णतः अवलंबून आहे. मग याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका काय नेमकी असते, कशा पद्धतीने ती प्रक्रिया राबवतात?
0: या ठिकाणी मध्यस्थाकडे एखादा वाद ज्यावेळेस रेफर झाला किंवा येत असतो त्यानंतर मध्यस्थ सुरुवातीलाच त्या दोनही पक्षकारांना मध्यस्थीबाबतचे नियम काय आहेत हे अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना सांगत असतात. ते नियम वगैरे फार असे काही कडक नसतात, परंतु मध्यस्थी प्रक्रिया शेवटपर्यंत अतिशय शांतपणे जाऊन यशस्वी व्हावी यासाठी पक्षकारांचे स्वरूप किंवा वादाचे स्वरूप पाहून विनाकारण त्या मध्यस्थीमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी मध्यस्थ त्यांना सांगतात. आणि त्यानंतर अतिशय हेल्दी वातावरणामध्ये त्यांना मध्यस्थीचे फायदे सांगितले जातात. त्यानंतर मध्यस्थी नेमकी कशी करणार याबाबत देखील त्या ठिकाणी म्हणजे प्रोसिजर काय आहे ते देखील समजावून सांगितलं जातं. त्यामध्ये सुरुवातीला जॉईंट सेशन घेऊ, त्यानंतर सिंगल सेशन घेऊ, पुन्हा जॉईंट सेशन घेऊन काही विचार करायलाच वेळ भेटला किंवा लागेल असं जर वाटत असेल तर सेशन थांबून पुढील तारीख देखील त्या ठिकाणी दिली जाते आणि दोघांनाही विचार करण्याची एक संधी दिली जाते. त्यामुळे सूत्रबद्धता जी आहे ती त्यामध्ये टिकून राहते आणि मध्यस्थी ते प्रकरण जे आहे ते हाताळत असताना मध्यस्थ त्यावर प्रशिक्षित असतात, त्यामुळे याबाबतचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असल्यामुळे ही मध्यस्थी प्रक्रिया अतिशय सुंदररित्या ती शेवटपर्यंत नेऊन ते प्रकरण निश्चितपणे मिटेल याबाबतचा ते प्रयत्न करत असतात.

0: या मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जसं मध्यस्थ महत्वाचा असतो तसा पक्षकार सुद्धा महत्वाचा असतो, तर पक्षकाराला याच्यातून काय फायदे होतात?
1: निश्चितच मध्यस्थी प्रक्रियेमुळे प्रत्येक पक्षकाराचा हा फायदाच होतो. पक्षकाराचा बहुमूल्य वेळ, त्याचे श्रम, याची बचत होते. खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे वाद हा कायमस्वरूपी संपुष्टात येतो. परत नातेसंबंध जपले जातात. अनेकदा या प्रक्रियेमुळे पक्षकारांमधील कटुता कमी होते आणि भविष्यातील संबंध सुधारण्यास मदत होते. म्हणजे एक प्रकारे आपलं सामाजिक जे आरोग्य आहे ते देखील या मध्यस्थी प्रक्रियेमुळे उत्तमरित्या राखलं जातं.
0: मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जो काही पक्षकार असतो तर त्याच्यावरती निर्णय घेण्याचं बंधन असतं का किंवा त्याला भाग पाडलं जातं का?
2: बंधन किंवा त्यावर निर्णय घेण्याला भाग पाडणं असा प्रकार या मध्यस्थी प्रक्रियेमुळेच नसतो. कारण न आवडणारा निर्णय पक्षकारावर मध्यस्थी प्रक्रियेमध्ये लादला जात नाही. खूप प्रयत्न झाले आणि मध्यस्थाला असे वाटले की आता प्रकरण मिटत नाही तर मध्यस्थ ते प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे आहे तसं वर्ग करतात आणि फक्त त्या स्टेजला प्रकरण मिटलेलं नाही एवढंच फक्त लिहिलं जातं. मध्यस्थी का मिटली नाही हे सांगायचं त्या मध्यस्थीवर कुठल्या वेळी बंधन नाही.
0: आता याच्यात अत्यंत महत्त्वाची शंका सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये असते की जो काही मध्यस्थ आहे त्याला आपण आपली सगळी माहिती सांगितलेली असते आणि दोन्ही पक्षकारांनी ते सांगितलेली असते, तर अशा वेळेला जे काही मध्यस्थ असतात त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर जो काही वाद चालू आहे त्याच्यामध्ये साक्षीदार म्हणून बोलवलं जाऊ शकत
1: नाही? यामध्ये मध्यस्थांना कुठेही साक्षीदार म्हणून अजिबात बोलवलं जात नाही. मध्यस्थी हा केवळ त्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करून ते दोन्ही पार्टीजला हे मान्य असेल अशा तडजोडीपर्यंत आणून त्या दोघांमध्ये समेट घडून आणण्याचं काम करतो. तो कुठेही साक्षीदार म्हणून त्याला न्यायालयामध्ये बोलवलं जात नाही.
0: आपल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मध्यस्थांची जी काही ही भूमिका याच्यासाठी कोणत्या कायद्याअंतर्गत ही सगळं कारवाई चालते?
2: नुकताच आता 2023 मध्यस्थीबाबत एक कायदा पास केलेला आहे आणि त्यापूर्वी 2006 माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून जे काही मेडिएशन रूल्स जे आहेत ते रूल्स या ठिकाणी घालून दिलेले आहेत आणि त्या रूल्सप्रमाणे आपण या ठिकाणी ही मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती राबवत असतो. आता कायदा चालला असल्यामुळे अत्यंत सोपी आणि सर्वांना आपलीशी वाटणारी ही जी प्रक्रिया आहे ती सर्वसामान्य जनतेने आपले जे काही कौटुंबिक वाद असतील जमिनीबाबतचे, वाटपाबाबतचे किंवा व्यावसायिक देणे घेण्याबाबतचे किंवा जे प्रकरणं मिटण्यासारखी आहेत हे त्या पक्षकारांनाच माहिती असतं, असे सर्व वाद जे आहेत ते या मध्यस्थांमार्फत मदत घेऊन आपले जे काही प्रकरणं आहेत ते संपवावेत, त्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती खूप उपयुक्त आहे.
0: मध्यस्थांकडे प्रकरण पाठवण्यासाठी जे काही माननीय न्यायालय असतं त्यांना पक्षकारांची संमती घेण्याची आवश्यकता असते का?
1: अतिशय उत्तम प्रश्न आहे. मध्यस्थाकडे प्रकरण पाठवण्यासाठी न्यायालयाला कुठलीही पक्षकारांच्या संमतीची मुळीच आवश्यकता नसते, परंतु बऱ्याच वेळेला पक्षकार हे स्वतःहून मध्यस्थीकडे प्रकरण पाठवण्यासाठी मेहरबान कोर्टाला विनंती देखील करू शकतात. कारण एकदा मध्यस्थीकडे प्रकरण पाठवले मग त्यामध्ये त्यांना न आवडणारा न्याय किंवा त्यांना असं वाटत असेल की आपल्यावर हा अन्यायकारक निर्णय आहे, ते कोणत्याही पक्षकाराला ते निर्णय स्वीकारण्याची त्यांना मुळात इच्छा नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला दोन्ही पक्षकारांच्या संमतीने हे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठवलं जातं. तसंच या मध्यस्थी केंद्राकडे एकदा प्रकरण पाठवलं की मध्यस्थी केंद्रामध्ये जो काही निर्णय होईल, जी काही तडजोड होईल ती स्वीकारण्याची या दोन्ही पक्षकारांवर मुळीच सक्ती नसते. ही प्रक्रिया ही पूर्णपणे लवचिक, अतिशय सोपी, सरळ आणि साधी असते. पक्षकारांना मिटवा नाही तर चक्रा मारा असं अजिबात नाही. पटलं तर मिटवा, नाही तर तुम्ही पुन्हा तुमची केस चालवू शकता, अशा प्रकारचा पर्याय देखील उपलब्ध असतो.
0: आता या मध्यस्थीमध्ये जी काही कोर्ट फी असते तर ती किती असते आणि ती नंतर पक्षकारांना माघारी मिळते का?
2: अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे. कारण मध्यस्थी प्रक्रियेमध्ये फायदा काय असतो हा फार महत्त्वाचा आहे. खरं तर मध्यस्थीमार्फत जे प्रकरण मिटवलं जातं त्यामध्ये 100% कोर्ट फी जी आहे ती आपल्याला माघारी देण्याचं प्रोव्हिजन आहे. परंतु त्यामध्ये रेफरल न्यायाधीशांनी जी काही मध्यस्थीचा अहवाल आहे त्या अहवालानुसार आदेश पारित जर केला तर कोर्ट फी माघारी निश्चितपणे मिळते.
0: याच्यामध्ये जो काही मध्यस्थीच्या माध्यमातून ज्या केसेस आपण सोडवल्या जातात तर त्याचा पक्षकारांना काय फायदा होतो, थोडं सविस्तर आपण सांगूया.
1: या पक्षकारांना या प्रक्रियेमुळे खूपच फायदा होतो. या प्रक्रियेमुळे तडजोड झाली आहे त्या प्रकरणामध्ये अपील केले जात नाही, हा पहिला फायदा आहे. त्यानंतर या प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. यामध्ये मध्यस्थी वकिलांची नेमणूक ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत केली जाते. मध्यस्थी प्रक्रिया ही वेळ खाऊ नसते, खूप जलद गतीने पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी ही प्रक्रिया आहे. तसंच पक्षकारच निर्णय घेतात, म्हणजे निर्णय घेणे कामी त्या दोघांचीही त्यामध्ये

समावेश केला जातो तो निर्णय त्यांच्यावर लादला जात नाही. त्यानंतर या प्रक्रियेमध्ये पक्षकारांचा वेळ, श्रम, पैसा अर्थात बहुमूल्य असे नाते टिकते. त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातं जे संपुष्टात आलंय, एकमेकाचा जो संवाद हरवलेला आहे तो संवाद पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचं कार्य हे मध्यस्थी करतात. त्यानंतर मानसिक शारीरिक तणाव असतो तो देखील हा पक्षकाराचा संपतो. पक्षकारांनी तयार केलेल्या परिस्थितीबाबत प्रत्यक्ष तसंच पक्षकाराचे इतर काही संलग्न वाद असतील, म्हणजे मूळ वाद आणि त्याच्या संदर्भात अजून काही वेगळे वाद जर त्यामध्ये उत्पन्न झाले असतील, त्यामध्ये काही फौजदारी प्रकरणं दाखल झाली असतील, तर त्या देखील त्यामध्ये देखील संमतीने त्यांच्यामध्ये वाद संपुष्टात येतो आणि त्यामुळे त्यांचाही वेळ वाचतो. त्यानंतर दोन्हीही प्रकरणे मिटतात, दोघांनाही विन विन सिच्युएशन असते कारण ह्याच्यामध्ये कोणी हरतच नाही, दोघंही जिंकतात, दोघंही दोन पावलं पुढे मागे चालतात. आणि गोपनीय हा मूळ मुद्दा यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे की भविष्यात देखील या प्रकरणामध्ये पक्षकारांनी मांडलेली बाजू

0: शारीरिक तणाव असतो तो देखील हा पक्षकाराचा संपतो. पक्षकारांनी तयार केलेल्या परिस्थितीबाबत प्रत्यक्ष तसंच पक्षकाराचे इतर काही संलग्न वाद असतील, म्हणजे मूळ वाद आणि त्याच्या संदर्भात अजून काही वेगळे वाद जर त्यामध्ये उत्पन्न झाले असतील, त्यामध्ये काही फौजदारी प्रकरणं दाखल झाली असतील, तर त्या देखील त्यामध्ये देखील संमतीने त्यांच्यामध्ये वाद संपुष्टात येतो आणि त्यामुळे त्यांचाही वेळ वाचतो. त्यानंतर दोन्हीही प्रकरणे मिटतात, दोघांनाही विन विन सिच्युएशन असते, कारण ह्याच्यामध्ये कोणी हरतच नाही, दोघंही जिंकतात, दोघंही दोन पावलं पुढे मागे चालतात. आणि गोपनीय हा मूळ मुद्दा यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे की भविष्यात देखील या प्रकरणामध्ये पक्षकारांनी मांडलेली बाजू, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या गोपनीयच राखल्या जातात. अतिशय उत्तम अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे
1: ही जी मध्यस्थाची प्रक्रिया असते ती किती दिवस चालते?
2: खरं तर मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती कलम 89 दिवाणी प्रक्रिया संहिता जी आहे आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जे काही मध्यस्थीबाबतचे नियम घालून दिले 2006 आताच सांगितले त्याप्रमाणे, तर ते 60 दिवस आणि वाढीव दिवस तर लागले तर 30 दिवस असे फक्त 90 दिवसात ही प्रक्रिया जी आहे ती संपवायची असं प्रत्येकावरती नियमबद्ध आहे. मात्र नवीन मिडिएशन ॲक्टप्रमाणे 2023 जो आलेला आहे तो 120 दिवस त्यामध्ये सांगितलेले आहेत आणि वाढीव दिवस जे आहेत ते 60 दिवस आहेत, असा 180 दिवसांचा तो पिरियड आहे.
1: आता सध्या आपल्या देशामध्ये 90 दिवसांची जी काही देशव्यापी मध्यस्थी मोहीम चालू आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: आपल्या देशामध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत ही जी मध्यस्थी मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळे न्यायालयीन खटल्यांचा ताण नक्कीच कमी होणार आहे. यामध्ये जी प्रकरणं आहेत ती मध्यस्थांमार्फत मिटवण्याचा, न्यायालयांनी रेफर केलेली प्रकरणं मिटवण्याचा मध्यस्थी हे संपूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे बराचसा आपल्या न्यायव्यवस्थेवरचा ताण देखील हलका होणार आहे, पक्षकारांच्या चक्रा थांबणार आहेत. न्यायालयामध्ये आपण जे आज खटल्यांची जी प्रलंबितता आहे जी ती बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे आणि जी नवीन प्रकरणं पुन्हा नव्याने दाखल होतील त्यांना देखील लवकरात लवकर ती प्रकरणं मिटवण्याच्या दृष्टीने मेहरबान न्यायालयाला देखील वेळ मिळणार आहे. ही सगळ्या प्रक्रियेमुळे सर्वांचाच फायदा होणार आहे.
1: खरं तर तुम्ही दोघांनी खूप सोप्या शब्दामध्ये ही जी काही मध्यस्थाची प्रक्रिया आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत हे आमच्या श्रोत्यांना सांगितले, तर जाता जाता ही जी श्रोते आमची जी मुलाखत ऐकताय तर त्यांना तुम्ही काय आवाहन करा?
2: मी सर्व श्रोत्यांना एवढंच आवाहन करीन की आपल्यापैकी ज्यांची ज्यांची कौटुंबिक स्वरूपाची प्रकरणं असतील किंवा जमिनी संदर्भातली किंवा पैशांबाबतचे वाद जे आहेत छोटे छोटे किंवा व्यवहाराचे वाद असतील, तर अशी प्रकरणं जी आहेत ती समोरची पार्टी हजर झाली की त्याच दिवशी त्या प्रकरणामध्ये मला हे प्रकरण मध्यस्थीकडे पाठवायची इच्छा आहे अशी इच्छा व्यक्त करा आणि न्यायालयाला तशी एक तुम्ही विनंती करा की त्यात मग तुमचाच फायदा आहे. कारण फायदा असा आहे की हे प्रकरण लवकरात लवकर जलदगतीने मिटेल, यामध्ये तोटा असण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण तुम्हाला त्या ठिकाणी काही पैसे खर्च करायचे नाहीत. मध्यस्थाला जी काही फी असते ती मध्यस्थाला फी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पे करत असतं, त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये कुठलाही पैसा खर्च करायचा नाही आहे. उलट पक्षी तुमचा भविष्यात जो पैसा खर्च होणार आहे तो वाचणार आहे, त्यामुळे तुमचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते वाढून वृद्धिंगत होणार आहेत आणि त्यांचं निराकरण जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात तुम्ही जे काही फिरत असताय ते न फिरता आनंदाने त्यामध्ये सुटका होणार आहे आणि मानसिक शारीरिक होणारा त्रास जो आहे तो निश्चितपणे वाचेल. 10-5 वर्षे आयुष्यातले जे काय आहेत ते या आनंदामुळे वाढणार आहेत. म्हणजे विनाकारण वाद जर असेल तर त्याच्या आयुष्यातले 10-5 वर्ष कमी होणारच, कारण तो ताण आहे. कारण छोटे छोटे वाद जे आहेत ते मध्यस्थ प्रक्रियेमार्फत मिटवल्याने न्यायसंस्थेला खऱ्या अर्थाने जे काही महत्त्वाची प्रकरणं जी आहेत की ज्यामध्ये खरोखर न्यायदान करणं फार गरजेचं असतं त्याला भरपूर वेळ मिळेल. कारण तुमच्या छोट्या छोट्या प्रकरणामध्ये त्यांना जो वेळ जातो तो वेळ त्यांना तिकडे वापरता येईल, त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यायदेवतेची एक सेवा केल्याचं पुण्य जे आहे ते आपल्या सर्वांना लाभेल. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की खरोखरच आत्ता जो काही 90 दिवसाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व देशभरात मध्यस्थी प्रक्रियेबाबतचा जो काही 90 दिवसाचा प्रोग्राम आखलेला आहे यामध्ये आपले प्रकरणं ठेवलेली आहेत. ज्यांची ज्यांची ठेवलेली आहे ज्यांना नोटिसा येतील त्यांनी कृपया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क करावा आणि आपली जास्तीत जास्त प्रकरणं जी आहेत ती या मध्यस्थांमार्फत मिटवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधीश माननीय अंजू शेंडे मॅडम यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी 25 मध्यस्थ जे प्रशिक्षित करायचे योजना जी होती तर त्याचं प्रशिक्षण देखील या ठिकाणी आयोजित केलं आणि 25 प्रशिक्षित मध्यस्थ आता तयार झालेले आहेत. असे टोटल 35 मध्यस्थ पूर्ण जिल्हाभरात आहेत. त्यामुळे या मध्यस्थांची सर्व पब्लिकने म्हणजे जिल्ह्यातल्या पब्लिकने संपूर्ण फायदा घ्यावा आणि आपली मध्यस्थीने प्रकरणं जी काही मिटण्यासारखी आहे ती कृपया मिटवावीत.
0: साधता संवाद मिटतो वाद या संकल्पनेवर आधारित ही मध्यस्थी प्रक्रिया आहे.

0: याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली प्रकरणे मिटवावीत याचं मी सर्वांना आवाहन करेल.
1: नक्कीच श्रोते हो, खरं तर दोघांनी सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर आपल्या ज्युडिशियरीवरती सुद्धा अनेक केसेसचा भार आहे. तो छोट्या छोट्याच्या केसेस आहेत, त्या नक्की संवादाच्या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपणही हा जो काही राष्ट्रीय जे अभियान चालू आहे 90 दिवसांचं, यामध्ये आपल्या केसेसचा सहभाग नक्की करून घ्या. आणि या केसेसमुळे जे काही फायदे होतात ते दोघांनीही आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. तर आज तुम्ही दोघांनी आकाशवाणीला मध्यस्थाची जी काही प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे समजावून सांगितली, त्याचा फायदा आपल्या श्रोत्यांना नक्की होईल. तुम्ही आज दोघांनी मुलाखत दिली त्याबद्दल मनपूर्वक आभारी, धन्यवाद.
2: श्रोतोहो, न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटुळे यांनी केलेली ही बातचीत आपण ऐकलीत आजच्या ओळख कायद्याची कार्यक्रमात.

शंभरांश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमाला सुरुवात करूयात गोंधळात गोंधळ चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांचा.

उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गोंधळात गोंधळ चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेवडकर यांच्या या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: हॅलो
6: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
5: पुन्हा
6: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
5: 10 लाख द्या, वाचाल.
7: सर एवढे कुठून आणणार?
6: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
7: सर 2 लाख
8: काय झालं बाबा?
7: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
6: अरे
7: ठेवला
8: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
7: फ्रॉड?
8: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
7: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
9: श्रोतो, आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या 75 वर्षांनिमित्त माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभास पाटण सोमनाथ गुजरात इथं संपन्न होणाऱ्या सोमनाथ अमृत पर्व कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही सहक्षेपित करू. वेळ पुन्हा एकदा आज सकाळी 11:10
8: पोलीस.
6: मिस सीमा.
8: हो बोलते.
6: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
8: पण का? मी
6: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
8: डिजिटल अरेस्ट?
6: 1 लाख द्या, वाचाल.
8: इतके पैसे?
6: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
8: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
6: अरे
8: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं.

0: हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
2: हाय.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोतहो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मधुचंद्र चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. एन दत्ता यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे, महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचा.

मधुचंद्र चित्रपटातल्या गीतासाठी हा स्वर होता महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचा. ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं एन दत्ता यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जैत रे जैत चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात स्वर रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांचा.

0: जैत रे जैत चित्रपटातलं नाद हो महानूर यांचं गीत आपण ऐकलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात स्वर होता रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांचा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला।
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
1: बस
2: बस
1: समजलं।
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पुत्र व्हावा ऐसा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात शेवटी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आणि चित्रपट सुवासिनी.

सुवासिनी चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात स्वर होता आशा भोसले यांचा. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झाली आहेत. ऐकूयात काही निवेदनं.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यानपिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 242-3672. तर श्रोते हो, आपल्या लाडक्या आकाशवाणी विषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी दवडू नका आणि नक्की सहभागी व्हा. आकाशवाणी, आकाशवाणी.

श्रोतहो, ही एक आठवण आमच्या सायंकालीन प्रसारण सभेतल्या कार्यक्रमांची. आज संध्याकाळी 5:30 कार्यक्रम युववाणी, विषय नॅशनल टेक्नॉलॉजी डे. सूत्रसंचालन श्रेयस लहामगे यांचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. तसंच 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अभंग आणि गवळण, सादरकर्ते दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकारी. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात देशी गोवंशीय संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विष्णू नरवडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 होईल ओळख कायद्याची या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 9:00 प्राध्यापक महेश रामचंद्र कुलकर्णी यांचं प्रवचन. 9:30 कार्यक्रम एक

फिल्म, संकलन आणि निवेदन प्रमिला वाघ यांचं. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100° 1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून.

श्रोतो, आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या 75 वर्षानिमित्त माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभास पाटण सोमनाथ गुजरात इथं संपन्न होणाऱ्या सोमनाथ अमृत पर्व कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतोहो सकाळचे 9:30 वाजत आहेत. 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करत आहोत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.

खरं कधी बोलू नये चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं. श्रीधर फडके यांच्या संगीत नियोजनात स्वर होता सुरेश वाडकर यांचा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत एन दत्ता यांचं आणि चित्रपट 1 2 3।

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. 1 2 3 चित्रपटातलं शांता शेळके यांच्या या गीताला संगीत होतं एन दत्ता यांचं.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल।
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।
7: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों।
8: आई एम हियर।
9: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता।
8: तुझं डोकं चार्ज कर।
5: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
8: पाहिलंस
9: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
8: बुद्धू, सुधर जरा।
5: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
10: श्रोतहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कन्यादान चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा, संगीतकार वसंत प्रभू।

0: पी सावळाराम यांच्या गीतासाठी हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. कन्यादान चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड

0: सन 1910 पासून
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा संत जनाबाई यांच्या रचनेसाठी. संगीत बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट पंढरीची वारी.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना होती संत जनाबाई यांची. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट पंढरीची वारी. श्रोतोहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत धाकटी बहीण चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीताला संगीत सुधीर फडके यांचं.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेपुडकर यांचं. धाकटी बहीण चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर देवता चित्रपटातलं वंदना विटणकर यांचं गीत ऐकूयात. राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात स्वर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा.

चित्रपटातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात स्वर होता आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतहो, आता ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक 0241-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

उदित नारायण, विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं दिवाना मस्ताना चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर स्वर आहे लता मंगेशकर यांचा जब प्यार किसी से होता है चित्रपटातल्या गीतासाठी. गीत आनंद बक्षी यांचं, संगीतकार जतीन ललित.

कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं जब प्यार किसी से होता है चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतकार होते जतीन ललित. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर 11:10 सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या 75 वर्षानिमित्त माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभास पाटण सोमनाथ गुजरात इथं संपन्न होणाऱ्या सोम

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करे ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारताला संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या निमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना

आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल, असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे, तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत, तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी, खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत, अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1313 अंकांची घसरण झाली आणि तो 76,015 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 23,816 अंकांवर बंद झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धर्मशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कालच्या विजयामुळे RCB गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारणात मी दीप्ती शुक्रे मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. सुरुवातीला ऐकणार आहोत शिल्पा पै यांच्या स्वरात मिलिंद गुणाजी यांचं गीत. संगीतकार आहेत कौशल इनामदार.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत

0: सन 1910 पासून
1: श्रोते हो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया संगीत विद्याहरण नाटकातलं डी के कुलकर्णी यांचं पद. गायला आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी आणि संगीत दिलंय यशवंत जोशी यांनी.

0: श्रोतेहो डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत जोशी आणि नाटक होतं संगीत विद्याहरण.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे आयत्या बिळावर नागोबा चित्रपटातलं, सुरेश वाडकर आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं. संगीतकार आहेत राम कदम.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं आपण गीत ऐकत होतात. संगीतकार होते राम कदम आणि चित्रपट होता आयत्या बिळावर नागोबा. आता ऐकूया हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं संजय छेल यांचं गीत. गायलं आहे शान आणि संजीवनी यांनी. चित्रपट आहे क्या दिल ने कहा.

0: घर क्या करें, बहुत प्रॉब्लम है यार।
1: श्रोते हो, क्या दिल ने कहा चित्रपटातलं शान आणि संजीवनी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं? संजय छेल यांच्या गीताला संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं।
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इजी।
3: फसला।
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।
5: हॅलो
6: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
5: पुन्हा
6: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल।
5: 10 लाख द्या वाचाल।
7: सर एवढे कुठून आणणार?
6: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
7: सर 2 लाख
8: काय झालं बाबा?
7: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
6: अरे
7: ठेवला
8: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
7: फ्रॉड?
8: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा, जर समजदारी न दाखवाल
7: तर पैसे गमवा।
9: RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा।
10: प्लॅटफॉर्म नंबर 2 ते चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों।
11: आई एम हियर।
12: ताई तुला नाही घाला, मोबाईल चार्ज करायचा होता।
11: तुझं डोकं चार्ज कर।
12: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
11: पाहिलंस
12: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
11: बुद्धू, सुधर जरा।
12: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। RBI सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट। पोलीस
6: मिस सीमा।
8: हो बोलते।
6: लगेच पोलीस स्टेशनला या। थांबा नाहीतर घरी येऊ। हा
8: पण का? मी
6: एकट्या दुसऱ्या खोलीत जा, तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
8: डिजिटल अरेस्ट?

0: एक लाख द्या वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
0: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोतेहो, आणि याबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटवे.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100° एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍप वर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युववाणी. आज मी तुमच्यासोबत तुमचा मित्र, दोस्त, फ्रेंड श्रेयस लहामगे

मित्रांनो, आजचा आपला विषय आहे नॅशनल टेक्नॉलॉजी डे, म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. आजच्या जगात, आत्ताच्या 21व्या शतकात तंत्रज्ञान हे श्वासासारखं झालंय. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत आपण या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन चालतोय, जगतोय. पण त्याआधी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आपण का साजरा करतो? अशी कोणती घटना त्या दिवशी घडली की तेव्हापासून आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करायला लागलो? तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग, तंत्रज्ञानामुळं आपल्या जीवनात काय बदल घडला, यांसारख्या अनेक गोष्टी आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन भारतात खूप महत्वाचा आहे. भारताच्या तंत्रज्ञान प्रवासातील एका महत्वाच्या क्षणाचं स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. दिनांक 11 मे 1998 रोजी भारताच्या पहिल्या अणुक्षेपणास्त्र चाचणीच्या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून देतो. राजस्थानमधील पोखरण पर्वत रांगांच्या शुष्क वाळवंटात वसलेल्या या ऐतिहासिक घटनेनं भारताला अणुक्षमता असलेल्या प्रतिष्ठित राष्ट्रसंघात स्थान मिळवून दिलं. पोखरण इथं झालेल्या यशस्वी अणुचाचण्यांच्या मालिकेतून केवळ भारताचं वैज्ञानिक कौशल्य दिसून आलं नाही, तर तांत्रिक प्रगती आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेली त्यांची वचनबद्ध

मुद्दता देखील अधोरेखित झाली. हे अभूतपूर्व यश साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या अथक प्रयत्नांचं आणि कल्पकतेचं ते प्रतीक होतं. भारताच्या तंत्रज्ञानाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असलेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 11 मे रोजी अधिकृतपणे घोषित केला. ही घोषणा देशाच्या प्रगती आणि विकासाला आकार देण्यात तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या भूमिकेची एक महत्वपूर्ण ओळख होती. मित्रांनो, तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय? चला तर मग ते थोडक्यात जाणून घेऊया. मानवी जीवनाच्या व्यावहारिक उद्दिष्टांसाठी वैज्ञानिक ज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या सोयी सुविधा आणि उपकरणं म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान म्हणजे केवळ साधन किंवा उपकरणांपुरतं मर्यादित नाही, तर तो एक व्यापक दृष्टिकोन आहे जो मानवी जीवनात प्रगती आणि बदल घडवून आणतो. तंत्रज्ञान ही आधुनिक संस्कृतीचा कणा आहे कारण ती जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकते. या तंत्रज्ञानामुळे संवाद, शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांमध्ये क्रांती घडली आहे. जसं की संवादांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियांमुळं जग एकत्र आलं आहे. लोक आता दूरच्या व्यक्तींशी सहज संवाद साधू शकतात. शिक्षणामध्ये ही क्रांती घडली आहे. जसं की ऑनलाईन शिक्षणामुळं ज्ञान सहज उपलब्ध झालं आहे. विद्यार्थ्यांना आता पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक सोयीस्कर आणि वैयक्तिक शिक्षण घेता येतं. तंत्रज्ञानानं व्यवसायात बदल घडून आणले आहेत. ई कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग आणि ऑटोमेशनमुळं व्यवसाय अधिक कार्यक्षम झाले आहेत. मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळं स्ट्रीमिंग सेवा, गेमिंग आणि सोशल मीडियामुळं मनोरंजनाचे प्रकार वाढले आहेत. तंत्रज्ञानानं सामाजिक संबंधांमध्ये बदल घडवून आणले आहेत. ऑनलाईन मित्र, समुदाय आणि सामाजिक संबंध अधिक सामान्य झालेत. तंत्रज्ञान सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो, परंतु काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळं तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं आणि त्याचे फायदे आणि तोटे विचारात घेणं आवश्यक आहे. चला तर मग मित्रांनो, तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे जाणून घेऊयात. सुविधा आणि सुलभता यामुळं जीवन अधिक सोपं आणि आरामदायी झालं आहे. मोबाईल, इंटरनेट, वाहनं ही याची उदाहरणं आहेत. वेळेची बचत होऊन कामं जलद पूर्ण होतात. जसं की ऑनलाईन बँकिंग, शॉपिंग अशी कामं लवकर होतात. शिक्षणातही मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. ऑनलाईन शिक्षण, ई बुक्स, व्हिडिओ लेक्चर्समुळं शिक्षण सर्वत्र पोहोचलं आहे. आरोग्य सेवेतही आधुनिक वैद्यकीय उपकरणं आणि उपचार पद्धतींमुळं अनेक आजारांवर उपाय शक्य आहेत. ईमेल, व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉल्समुळं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोकांशी संवाद शक्य आहे. तंत्रज्ञानाचे तोटे. नोकऱ्यांवर परिणाम होत चालला आहे. यंत्रमानव आणि ऑटोमेशनमुळं काही परंपरागत नोकऱ्या कमी झाल्या. आळशीपणा आणि आरोग्य समस्या वाढत आहेत. सतत मोबाईल, संगणक वापरांमुळं शारीरिक हालचाली कमी झाल्यात. त्यामुळं आरोग्य बिघडतं. सोशल मीडिया आणि ॲप्समुळं वैयक्तिक माहितीची चोरी होते. मानवी संबंधांमध्ये दुरावा नकळतपणे वाढतोय. प्रत्यक्ष भेटीऐवजी व्हर्च्युअल संवाद वाढल्यानं नात्यांमध्ये अंतर वाढतं. तंत्रज्ञानाशिवाय जगणं कठीण झालं आहे. त्यामुळं सिस्टीम फेल झाल्यास अडचणी निर्माण होतात. मित्रांनो, तंत्रज्ञान आजच्या युगातील एक प्रगतीचा मार्ग आहे, पण त्याचा योग्य वापरच आपल्याला प्रगत करतो.

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, भारत हा प्राचीन काळापासून ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची समृद्ध परंपरा असलेला देश आहे. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान हे केवळ विकासाचं साधन नसून राष्ट्रनिर्मितीचं मुख्य आधार बनले आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा गौरव करण्याचा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य पोखरण न्यूक्लिअर टेस्ट या ऐतिहासिक घटनेशी जोडलेलं आहे. 1998 साली भारतानं पोखरण इथं यशस्वी अणुचाचण्या करून जगाला आपली तांत्रिक क्षमता दाखवून दिली. त्यानंतर या दिवसाला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित करण्यात आलं. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यामागे अनेक महत्वाचे उद्देश आहे. हे उद्देश केवळ भूतकाळातील यश साजरं करण्यापुरतं मर्यादित नसून भविष्यातील प्रगतीसाठी प्रेरणा देणारे आहेत. वैज्ञानिक प्रगतीचा गौरव करणं. या दिवसाचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा सन्मान करणं होय. वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधकाच्या कार्याचा गौरव देशाच्या तांत्रिक यशाची आठवण करून देतो.

यामुळं नव्या पिढीला प्रेरणा मिळते. तसेच विज्ञान क्षेत्रातील योगदानाची कदरही वाढते. इनोव्हेशनला प्रोत्साहन देणं. तंत्रज्ञान दिवसाचा उद्देश नवकल्पनांना चालना देणं हा आहे. नवीन शोध आणि संशोधनाला प्रोत्साहन देणं. स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला मदत करणं. स्थानिक समस्यांसाठी तांत्रिक उपाय करणं. यामुळं देश आत्मनिर्भर बनतो. युवकांना प्रेरित करणं. युवक हे देशाचे भविष्य आहे, त्यामुळं त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे वळवणं आवश्यक आहे. स्टेम शिक्षणाला प्रोत्साहन देणं. स्टेम शिक्षण म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स या चार विषयांना एकत्रितपणे शिकवणारा एक आधुनिक दृष्टिकोन होय. संशोधन आणि विकासात सहभागी होणं. करिअर संधीबद्दल जागरूकता वाढवणं. यामुळं युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. आत्मनिर्भर भारताची संकल्पना मजबूत करणं. तंत्रज्ञानाच्या मदतीने देश स्वावलंबी होऊ शकतो. स्वदेशी तंत्रज्ञान विकास. स्थानिक उद्योगांना बळ देणं. यामुळं देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर. तंत्रज्ञान केवळ उद्योगासाठी नाही तर समाज कल्याणासाठीही महत्त्वाचे आहे. आरोग्यसेवा सुधारणं. शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं. शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देणं. यामुळं सर्वसमावेशक विकास साधता येतो. संशोधन आणि विकासाला चालना. R&D म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे तंत्रज्ञान प्रगतीचे मूलभूत घटक आहेत. संशोधन संस्थांना प्रोत्साहन देणं. नवीन तंत्रज्ञान विकसित करणं. जागतिक स्पर्धेत टिकून राहणं. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणं. तंत्रज्ञानामुळं देशाची सुरक्षा अधिक मजबूत होते. संरक्षण क्षेत्रातील प्रगती. सायबर सुरक्षा. आपत्ती व्यवस्थापन. यामुळं देश अधिक सुरक्षित बनतो. पर्यावरण आणि संरक्षणासाठी तंत्रज्ञान. शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. जसं की ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण, हरित तंत्रज्ञान. यामुळं पर्यावरण संतुलन राखता येते. डिजिटल भारताचा विकास. डिजिटल तंत्रज्ञानामुळं देशाची प्रगती वेगाने होते. ई गव्हर्नन्स, डिजिटल सेवा, ऑनलाईन शिक्षण यामुळं नागरिकांना सोयीस्कर सुविधा मिळतात. जागतिक स्तरावर भारताची ओळख वाढवणं. तंत्रज्ञानामुळं भारत जागतिक स्तरावर प्रबळ बनतो. आंतरराष्ट्रीय सहकार्य करणं. तांत्रिक निर्यात करणं. जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणं. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केवळ एक औपचारिक दिन नाही, तर तो देशाच्या विकासाचा मार्गदर्शक आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसामुळं विज्ञानाबद्दल जागरूकता वाढते. संशोधनाला चालना मिळते. युवकांना प्रेरणा मिळते. देशाची प्रगती वेगाने होते. आजच्या युगात AI, रोबोटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या क्षेत्रात प्रगती करणं अत्यावश्यक आहे. स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. नवीन कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यामुळं सतत शिकत राहणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नॅशनल टेक्नॉलॉजी डे हा दिवस भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचा सन्मान करण्यासाठी आणि भविष्यातील विकासासाठी प्रेरणा देणारा आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे नवोन्मेष, संशोधन, आत्मनिर्भरता आणि युवकांचा विकास साधणं. जर आपण तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदारीने वापर केला तर भारत केवळ विकसित देश नाही तर जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान शक्ती बनू शकतो. तंत्रज्ञान हे प्रगतीचे इंजिन आहे आणि युवक हे त्याचे चालक आहेत.

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, संरक्षण, दळणवळण अशा सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळं मोठी प्रगती झाली आहे. भारताने सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. या यशाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. हा दिवस केवळ वैज्ञानिक यशाची आठवण करून देणारा नसून युवकांना विज्ञान आणि संशोधनाकडे प्रेरित करणारा आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे तंत्रज्ञानाचं महत्त्व समजावून सांगणं, नवकल्पनांना चालना देणं आणि देशाच्या विकासात विज्ञानाची भूमिका अधोरेखित करणं होय. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करताना आपण विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचे महत्त्व समजून घेतो. वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो. युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराबद्दल जागरूकता वाढते. आत्मनिर्भर भारताची संकल्पना मजबूत होते. हा दिवस देशाच्या प्रगतीचा आणि नव्या भारताच्या निर्मितीचा प्रेरणादायी दिवस आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आपण कसा साजरा करू शकतो हे थोडक्यात जाणून घेऊयात. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन आयोजित करणं. शाळा, महाविद्यालय आणि संस्थांमध्ये विज्ञान प्रदर्शने आयोजित केली जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प मांडणं. रोबोटिक्स, AI, इलेक्ट्रॉनिक्स यांचे मॉडेल सादर करणं. नवीन संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणं. यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते. तंत्रज्ञान विषयक व्याख्यानं आणि चर्चासत्र आयोजित करणं. तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून व्याख्यानं आयोजित केली जाऊ शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, स्पेस टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी या विषयांवर चर्चा झाल्यास युवकांना नवीन ज्ञान मिळू शकते. डिजिटल साक्षरता अभियान राबवणं. आजही अनेक लोक डिजिटल तंत्रज्ञानापासून दूर आहेत. मोबाईल आणि इंटरनेट वापरांचं प्रशिक्षण देणं. ऑनलाईन व्यवहाराची माहिती देणं. सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणं. यामुळे समाज अधिक डिजिटल सक्षम बनतो. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करणं. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसानिमित्त विविध स्पर्धा घेता येतात. विज्ञान प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, प्रकल्प स्पर्धा, कोडिंग स्पर्धा यामुळं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. नवकल्पनांना प्रोत्साहन देणं. विद्यार्थी आणि युवकांनी नवीन कल्पना मांडाव्यात यासाठी संधी निर्माण करणं आवश्यक आहे. स्टार्टअप आयडिया स्पर्धा, इनोव्हेशन लॅब, संशोधन प्रकल्प यामुळं युवक उद्योजकतेकडे वळतात. सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती. सोशल मीडियाचा वापर करून तंत्रज्ञानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवता येतं. माहितीपूर्ण पोस्ट करणं, व्हिडिओ आणि

मी पॉडकास्ट घेणं, वैज्ञानिकांची प्रेरणादायी माहिती देणं, यामुळं अधिकाधिक लोकांपर्यंत संदेश पोहोचतो. वैज्ञानिक आणि अभियंत्यांचा सन्मान, देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांचा गौरव करणं महत्त्वाचं आहे. पुरस्कार वितरण, सत्कार कार्यक्रम, प्रेरणादायी मुलाखती, यामुळं समाजात विज्ञानाबद्दल आदर निर्माण होतो. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस पर्यावरण संरक्षणाशीही जोडला जाऊ शकतो. सौर ऊर्जा, ऊर्जा बचत मोहिमा, ई कचरा व्यवस्थापन, यामुळं शाश्वत विकास साधता येतो. ग्रामीण भागात तंत्रज्ञान पोहोचवणं, ग्रामीण भागात अजूनही तांत्रिक सुविधांची कमतरता आहे. डिजिटल शिक्षण, स्मार्ट शेती प्रशिक्षण, ऑनलाईन आरोग्य सेवा माहिती, यामुळं ग्रामीण विकासाला चालना मिळते. संशोधन संस्थांना भेट देणं, विद्यार्थ्यांनी विज्ञान केंद्रे, संशोधन प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान संस्थांना भेट द्यावी, यातून प्रत्यक्ष अनुभव मिळतो, संशोधन प्रक्रियेची माहिती मिळते, विज्ञानाविषयी कुतूहल वाढते. तंत्रज्ञान आणि नैतिकता यावर चर्चा करणं, तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिकतेचे महत्त्व समजावून सांगणं आवश्यक आहे. गोपनीय डेटा, AI दुष्परिणाम, सायबर गुन्हे यावर जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञानाचा वापर, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाचा उपयोग स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी करता येतो. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते. युवकांची भूमिका, युवक हे तंत्रज्ञान क्रांतीचे मुख्य केंद्र आहेत. नवीन कौशल्य शिकणं, संशोधनात सहभाग घेणं, तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणं, युवकांनी केवळ तंत्रज्ञान वापरणारे न राहता ते निर्माण करणारे बनले पाहिजे. शैक्षणिक संस्थांची भूमिका, शाळा आणि महाविद्यालयांनी विज्ञान प्रयोगशाळा विकसित कराव्यात, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावं, तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबवावेत. सरकार आणि उद्योगांची भूमिका, सरकार आणि उद्योग क्षेत्राने संशोधनासाठी निधी द्यावा, स्टार्टअप्सना मदत करावी, रोजगार निर्मिती करावी. नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान हा दिवस विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचा उत्सव आहे. हा दिवस साजरा करण्याचा खरा उद्देश म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं, युवकांना प्रेरित करणं आणि देशाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवणं आहे. आपण जर तंत्रज्ञानाचा योग्य, जबाबदार आणि समाजहितासाठी वापर केला तर भारत जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान शक्ती बनू शकतो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणजे प्रगतीचा खरा मार्ग.

आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा युववाणी. आणि हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duturoomailanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या ठिकाणी AIR अहिल्यानगर या नावानं आहोत. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात. युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटवे. आपण ऐकत आहात 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजलेत. श्रोते हो, आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला 2 आंखें 12 हाथ चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं भारत व्यास यांचं गीत ऐकूया. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं भारत व्यास यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता दो आंखे बारा हात.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का? पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातलं. गायला आहे विशाल ददलानी आणि हंसिका अय्यर यांनी. गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार आहेत विशाल शेखर.

0: श्रोते हो, विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातलं हे गीत गायलं होतं विशाल ददलानी आणि हंसिका अय्यर यांनी.
1: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
3: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
2: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं, बस. त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
3: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
2: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
0: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया फिजा चित्रपटातलं तेजपाल कौर यांचं गीत. स्वर आहे सुनिधी चौहान आणि करसन सरगाचिया यांचा. संगीतकार आहेत अनु मलिक.

0: अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं तेजपाल कौर यांचं गीत आपण ऐकलं. फिजा चित्रपटातलं हे गीत गायलं होतं सुनिधी चौहान आणि करसन सरगाचिया यांनी.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
3: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
4: श्रोते हो, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
5: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
4: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
5: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
4: दर महिन्याच्या 2 आणि 4 मंगळवारी सकाळी 8:40
5: आकाशवाणी

श्रोतेहो, कार्यक्रमात ऐकूया ताल चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले, उदित नारायण आणि रिचा शर्मा यांनी. संगीतकार आहेत ए आर रहमान.

श्रोते हो, ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले, उदित नारायण आणि रिचा शर्मा यांनी. चित्रपट होता ताल. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया चमेली चित्रपटातलं सुनिधी चौहान यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे संदेश शांडिल्य यांनी.

0: श्रोते हो, संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेलं इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुनिधी चौहान यांचा आणि चित्रपट होता चमेली. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
3: संपर्क 232 29 29.
4: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा,
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आता ऐकूया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.
6: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
7: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
6: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
7: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
8: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
7: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आता ऐकूया हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम या कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि

महाबीज जिल्हा महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02412424 34 71 आणि 2426 36 72. निवेदन संपलं.

श्रोते हो 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रसारणात पुन्हा एकदा मी दीप्ती शुक्रे स्वागत करते. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताच्या कार्यक्रमात दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग आणि गवळणी आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यामध्ये आज देशी गोवंशीय संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विष्णू नरवडे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुए. 7:15 ओळख कायद्याची कार्यक्रमात न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटुए यांनी केलेली बातचीत. 8:35 सुगम संगीत. 9:00 प्रोफेसर महेश रामचंद्र कुलकर्णी यांनी सादर केलेलं प्रवचन आपण ऐकू शकाल. 9:30 सात संगीत कार्यक्रम, संकलन आणि निवेदन प्रमिला वाघ यांचं. 10:00 रजनीगंधा. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:51. सुरुवातीला मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन या कार्यक्रमात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त माहिती, लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात खतांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते सचिन लाडोळे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळकुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 मिश्र संगीत. 8:40 फिरस्ती, संकलन आणि निवेदन अंजली बडवे आणि वंदना साबळे यांचं. श्रोते हो, हा कार्यक्रम उद्या रात्री 8:15 आम्ही पुन्हा प्रसारित करू. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. सकाळी 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नाट्य संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा

0: आयोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आमची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:02. सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सरुबाई बाबूराव पाळंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची मुलाखत आणि याच कार्यक्रमात फळबाग लागवड याविषयी शिरूर तालुका जामखेड इथल्या निर्मलाबाई बाळासाहेब लटके यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 8:35 सुगम संगीत. 9:00 आपली आवड. 10:00 रजनीगंधा. याशिवाय नेहमीच्याच वेळेला सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग आणि गवळणी.

0: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण दादाभाऊ यशवंत तांबे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग आणि गवळणी ऐकल्यात आणि या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
3: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
3: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: जगभरात कुठेही

रंगवलेमी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊ.

0: त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातमीपत्र.
2: आला पगार. आता
3: नवीन झुमके.
2: नाही, आधी बचत,
3: आधी झुमके.
2: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

0: 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातमीपत्र.
1: आला पगार आता
2: नवीन झुमके
3: नाही आधी बचत
2: आधी झुमके.
3: ऐका दर महिन्याला थोडे वाचवा थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा मग राहाल टेंशन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय
3: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: आरबीआय सांगते
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब, तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या

चमूचं त्यांनी अभिनंदन केलं येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मीतल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना होणार आहे. धर्मशाला इथे HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातले विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम

0: उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण, रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या चर्ची केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांचीही टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. SSC बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारण नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्य

पुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळा मध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्या बाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत आणि मग ते एकतर खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात आणि कुठलाही

0: निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतींच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲप

0: लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. सादरकर्ते आहेत सुदाम बटुए.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1948 म्हणजेच 11 मे 2026. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अंकुश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. हा होता हवामानाचा अंदाज. याचबरोबर जाणून घेऊयात शेतमालाचे आजचे बाजारभाव. आवक क्विंटलमध्ये असून दर प्रति क्विंटलचे आहेत. आंबा आवक 70, 6000 ते 8000 रुपये. चिक्कू आवक 23, 2000 ते 2500 रुपये. लिंबू आवक 11, 6000 ते 10000 रुपये. आलं आवक 25, 3000 ते 4000 रुपये. बटाटा आवक 70, 800 ते 1200 रुपये. काकडी आवक 32, 1000 ते 1500 रुपये. कांदा उन्हाळी आवक 6727, 200 ते 1211 रुपये. कारली आवक 24, 1500 ते 2000 रुपये. कोबी आवक 23, 1000 ते 1200 रुपये. डोबळी मिरची आवक 10, 2000 ते 2500 रुपये. शेवगा आवक 6, 2000 ते 2500 रुपये. शिराळी दोडका आवक 15, 1000 ते 2000 रुपये. टोमॅटो आवक 34, 750 ते 1500 रुपये. वांगी आवक 25, 800 ते 1200 रुपये. चिंच आवक 23, 2000 ते 3200 रुपये. हिरवी मिरची आवक 22, 2000 ते 3500 रुपये. याचबरोबर भाजीपाल्याचे दर ऐकूयात. आवक नगामध्ये असून दर प्रति नगाचे आहेत. शेपू आवक 3500 नग, 8 ते 12 रुपये. पालक आवक 3000 नग, 10 ते 14 रुपये. मेथी भाजी आवक 3900 नग, 10 ते 18 रुपये. कोथिंबीर आवक 4200 नग, 10 ते 15 रुपये. तर करडई भाजी आवक 1700 नग, 10 ते 15 रुपये. हे होते आजचे शेतमालाचे बाजारभाव.

शेतकरी बंधू भगिनींनो, उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे, त्याचबरोबर येत्या खरीप हंगामाची सुद्धा लगबग आपली सुरू झालेली आहे. खरीप हंगाम हा आपल्याला बहुतेक आशापूर्ण हंगाम असतो. चांगलं उत्पादन शेतात निघण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो, पण त्याचबरोबर आपण जर बीज निर्मिती केली तर या बियाणाच्या विक्रीतून आपल्याला जास्तीत जास्त नफा होऊ शकतो. बियाणासाठीच्या धान्योत्पादनासाठी जास्तीची किंमतसुद्धा बाजारभावात आपल्याला मिळू शकते. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं.

शेतकरी बंधू भगिनींनो, देशी गोवंश हा अनेक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. शेतीसाठीचं खतं, औषध निर्मिती तसंच जीवाणू संवर्धन आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या देशी गोवंशाचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने होतो. पण या देशी गोवंशाची मुख्य अडचण म्हणजे कमी असलेलं दूध उत्पादन. याच दृष्टीने आजच्या मुलाखतीतून आपण देशी गोवंशाचं संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञान याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक प्राध्यापक

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, देशी गोवंशाची मागणी, त्याच्या दुधाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. A2 आणि A1 दुधातला फरक बऱ्याच शेतकरी बांधवांना माहीत झालेला आहे. त्यामुळं ग्राहकसुद्धा A1 A2 दूध असा फरक करायला लागलेले आहेत आणि त्यानुसार मागणी वाढत आहे. आपल्या देशी गोवंशाचं त्यानुसार गुणसंवर्धन होणं, गुणवत्तापूर्ण त्याची वाढ होणं हे त्या दृष्टीने आवश्यक आहे आणि त्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आज आपण देशी गोवंशाचं संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञान याविषयीची माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विष्णू नरवडे. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: देशी गोवंशाचं दुधाची मागणी असेल किंवा शेतीश्रमामध्ये देशी जनावरांची मागणी असेल तर ह्यासाठी दुसरी त्याला जोड नाही, तर या देशी गोवंशाची सद्यस्थिती काय आहे सर? सद्यस्थितीबद्दल काय सांगाल?
1: अगदी बरोबर. आपण एक 20व्या पशुगणनेचा जर विचार केला किंवा त्या पशु 20व्या पशुगणनेनुसार देशी गायींची जर आपण सद्यस्थिती जर विचार केला तर देशी गायींची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे. आपण जर 2013 जर विचार केला तर त्या पशुगणनेनुसार शुद्ध गायींची संख्या ही 37% होती, तर आपण आज 2022-23 जर विचार केला तर ती अवघी 22% घसरलेली आहे आणि एकूण संख्या जी आपली देशी गायींची आहे ती 14 कोटीच्या आसपास आहे, की त्यामध्ये देशी संकर केलेल्या गायीसुद्धा गायींचा समावेश त्यामध्ये आहे. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसतंय की बऱ्यापैकी ही 2013 तर आजपर्यंत ही संख्या दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील देशी गायींचा जर आपण विचार केला तर खिलार गाय आपल्याकडे आहे, देवणी आहे, गवळवं आहे, डांगे आहे, लाल कंधारी आहे. तर ह्या खिलार गायीचा सुद्धा आपण विचार जर केला तर 2013-14 आसपासची 20 लाखाच्या आसपास संख्या होती, ती आज 11 लाखाच्या आसपास घसरलेली आहे. देवणीचा जर विचार केला तर 3.5 लाखावरनं ती जवळजवळ 2.5 लाखापर्यंत घसरलेली आहे. गवळवची जवळजवळ 50% घट झालेली आहे आणि डांगीचा विचार केला तर आपण ती जवळजवळ 2.25 लाखापासून तर ती परत 1.5 लाखाच्या आसपास ती संख्या घटत चाललेली. लाल कांदरीचा जर आपण विचार केला तर ती जवळजवळ ती 4 लाखाच्यापासून ते 1 लाखापर्यंत ती संख्या घसरली. आपण हे सर्वांचं जर आपण जर विचार केला तर देशी गायींची संख्या ही प्रचंड प्रमाणात घटत चाललेली, जिचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. तर देशामध्ये देशी गाय गोवंशाचं प्रमाण जर आपल्याला कमी होताना दिसत असलं तरीसुद्धा त्या सरासरी दुधाचं उत्पादनसुद्धा देशी गायींचं हे कमी होत चाललेलं आहे. ऑलरेडी ते कमी आहेच आहे, म्हणूनच आपण संकरीकरणाकडं आपण वळवलो होतो. परंतु आज मितीस आपल्याला ह्या देशी गायींचं आपलं जे आपल्या देशातल्या ज्या गायी आहेत त्याचं आपल्याला संवर्धन आणि जतन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याबरोबरच आपल्याला त्याची गुणवत्तासुद्धा वाढावी लागणार आहे. की आपण जर विचार केला आपला तर संकरित गायीचा जर आपला विचार केला तर आपण 1.5 लिटरपासून तर ते जवळजवळ 9 लिटरपर्यंत तिचं सरासरी उत्पन्न वाढलेलं आहे, परंतु त्याच प्रमाणात देशी गायीचं 1.5 लिटरपासून ते 2.5 लिटरपर्यंतच वाढलं आहे. म्हणजे यात आपल्याला देशी गायीचं संवर्धनाबरोबरच आपल्याला गुणवत्ता वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, की त्यासाठी आपल्याला विविध उपाययोजना कराव्या लागतील भविष्यामध्ये.
0: नक्की सर, सद्यस्थिती जर आपण पाहिली तर मग आता ह्या देशी जनावरांचा जसं आपण उल्लेख केला की दूधवाढीसाठी एक मुख्य देशी गोवंशाचं दुधाला एक वेगळं महत्त्व आहे, इतर कुठल्या कुठल्या बाबींसाठी म्हणून देशी गोवंशाची सध्या मागणी वाढताना आपण बघतोय असं काही सांगतो?
1: नाही, त्यात आपल्याला भारतामधले जर आपण देशी गायचा विचार केला तर विशेष करून गीर आपण ऐकले असेल, थारपारकर आहे, राठी आहे, तुमची रेड सिंधी आहे, विशेष करून ह्या गायी दुधाकरता प्रसिद्ध आहे आपल्या भारतामध्ये. तिचं आपल्याला जतन आणि संवर्धन करणं गरजेचं, किंवा शास्त्रोक्त पद्धतीने तिचं जोपासना केली आपण आणि विविध आलेले जे आता तंत्रज्ञान आहे त्याचा जर विचार वापर केला तर नक्कीच आपण ह्या गायींच्या दुधाकरता ज्या प्रसिद्ध गायी आहे देशी गायींच्या ह्याचं आपण उत्पन्न काही प्रमाणात तरी आपण वाढवू शकतो.
0: म्हणजे एकूणच आपल्या ह्या देशी गोवंशामध्ये जलदगतीने देशी गायींचं गुणवत्ता वाढीसाठी म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे, तर ह्या गुणवत्ता वाढीसाठी म्हणून काय अपेक्षित आहे, नेमकं काय करणं गरजेचं आहे? मग
1: हे बघा, आपण तुकाराम महाराजांचा अभंगातल्या ओळी आठवा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. ह्या आपल्याला अभंगातल्या ओळींचा आपल्याला वारंवार जर विचार केला तर आपल्याला

0: आपल्याकडे चांगली जनावरं आहेत, देशी गाय जनावर आहेत, त्यांचं फक्त आपल्याला उत्पन्न वाढवायचं. चांगलं जर चांगल्या देशी गाई जे दुधाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहेत गाई, त्या आपण निवडून जर त्याचं निवड पद्धतीने पैदास करून जर आपण त्या शास्त्रोक्त पद्धतीने आपण जर जोपासल्या, किंवा आता येणारे जे तंत्रज्ञान आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान, त्याचा जर आपण अवलंब केला तर आपण नक्कीच या देशी गाईपासूनसुद्धा चांगल्या दुधाचं उत्पादन आपण घेऊ शकतो. आता काय होतं आहे, देशी गाईचं जर आपल्याला वैशिष्ट्य आपण जर पाहिले तर ही एक याच्यामध्ये एक रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात असते आणि उष्ण हवामानातसुद्धा हे तग धरू शकते. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण म्हटलंच की A1 A2 हे देशी गाईचं दूध हे A2 प्रकारचं आहे, त्यामुळे ते आपल्या आरोग्यास चांगलं आहे. म्हणजे ह्या सर्वांचा जर आपण विचार केला आणि ह्या देशी गाईचं आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल, संख्या वाढवायची असेल, तर IVF आणि एम्ब्रियो ट्रान्सफरसारखं तंत्रज्ञान जर आपण अवलंबलं तर नक्कीच आपण देशी गायींची संख्या व गुणवत्ता ह्या दोन्ही जलद गतीने वाढवू शकतो.
1: नक्की सर. म्हणजे हे IVF आणि एम्ब्रॉयडरी ट्रान्सफर हे जे तंत्रज्ञान सांगितलं, तर मग हे नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे?
0: IVF आणि एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान जे आहे, जसं आपण माणसामध्ये मानवामध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकतो IVF लॅबोरेटरी, IVF द्वारे आपण मुलांना जन्म घालू शकतो,
1: टेस्ट ट्यूब बेबी.
0: तर हे टेस्ट ट्यूब बेबी सारखंच तंत्र, हेच टेस्ट ट्यूब बेबी सारखं तंत्रज्ञान हे आपल्याला प्राण्यांमध्ये सुद्धा आपण अप्लाय करू शकतो, वापरू शकतो. फक्त त्यांचे उद्दिष्ट वेगवेगळे आहेत. फक्त आपल्याला इकडे उद्दिष्ट काय, आपल्याला त्या जनावरांची संख्या वाढवायची आणि गुणवत्ता वाढवायची.
1: बरोबर.
0: हा आपलं हे
1: उत्पादन क्षमता,
0: दूध क्षमता आपल्याला वाढवायची असेल तर हे IVF सारखं तंत्रज्ञान जर आपण वापरलं तर आपण जलद गतीने आपण ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद गतीने आपण देशी जनावरांची संख्या आणि गुणवत्ता सुद्धा आपण वाढवू शकतो. आता काय होतं, तसेच ह्या तंत्रज्ञानात आपल्याला चांगल्या जातीच्या वंशावळ असणाऱ्या गायीच्या, आपण काय करतोय तंत्रज्ञानामध्ये, चांगली वंशावळ असलेली गाय, आपण देशी गाय, तिच्या बीजकोशातून आपण बीजांड बाहेर काढतो आणि त्या बीजांडाचं आपण फलन प्रयोगशाळेमध्ये उच्च प्रतीच्या वळूंच्या युरियाबरोबर करतो. म्हणजे याला आपण बाह्य फलन प्रक्रिया म्हणतो. म्हणजे आपण जसं टेस्ट बीबी म्हटलं मागा, तसंच म्हणजे एका उच्च प्रतीची जर गाय असेल, आपली चांगली
1: दूध उत्पादन क्षमता
0: जास्त आहे,
1: शारीरिक क्षमता
0: चांगली आहे, तर त्यातून आपण त्या बीजकोशात आपण बीजांड बाहेर काढतो आणि उच्च युरिया, म्हणजे उच्च वळू अंशाळीचा वळू जो असतो, प्रतीचा वळू असतो, त्याच्या युरियावर आपण याचं फलन करतो. याला आपण बाह्य शरीर फलन म्हणतो. हा जो फलन झालेला असतो हा आपण 7 दिवस त्या इन्क्युबेटरमध्ये वाढवतो, प्रयोगशाळेमध्ये वाढवतो,
1: पूर्ण शरीराबाहेरच
0: प्रयोगशाळेतच. आणि तो 7 दिवसाचा गर्भ आपण ज्या गाईला आपल्याला तो गर्भ सोडायचा आहे, प्रत्यारोपण करायचं त्या गर्भाचं, एम्ब्रियो ट्रान्सफर करायचं, तो 7 दिवसाचा गर्भ आपण दुसऱ्या गाईला आपण पूर्वीच तिचं ऋतुचक्र नियमन केलेलं असतं, ती प्रक्रिया असते, त्या गाईमध्ये आपण हा गर्भ आपण सोडायचा असतो.
1: परिस्थितीमध्ये आपण तो पुन्हा तिथे
0: स्थापित करतो. त्याला आपण भ्रूण प्रत्यारोपण असं म्हणतो. आणि तो नंतर त्या 273 दिवसानंतर तो आपल्याला वासरू जन्माला येतं.
1: नक्कीच.
0: याला आपण IVF आणि एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे शरीरबाह्य फलन करून आपण त्याचं भ्रूणाचं आपण प्रत्यारोपण करतो. याला आपण इनव्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे बाह्य शरीरबाह्य फलन, आणि एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे भ्रूण, एम्ब्रियो म्हणजे भ्रूण, 7 दिवसाचा भ्रूणाचं आपण प्रत्यारोपण दुसऱ्या गायीमध्ये करतो.
1: येस सर. सरोगसीमध्ये म्हणजे इथं 3 जनावरांचा समावेश होतो. एक जी चांगलं उत्पादन देणारी गाय आहे,
0: दाता गाय आहे,
1: तिचा आपण
0: बीज काढतो,
1: बीज घेणार आहोत, त्याच्याबरोबर चांगल्या प्रतीच्या वळूचं आपण त्याच्यामध्ये वीर्याचा संयोग घडून आणून तो आपल्या ज्या गायीची उत्पादन क्षमता किंवा ज्या गायीचं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे अशा गायीमध्ये आपण ते
0: प्रस्थापित करतो. दाता गाई आणि हे प्राप्तकर्ता ज्या गाईत आपण टाकतो तर त्या सरोगसीमध्ये आपल्याला काय खूप चांगल्या म्हणजे अशा खूप उत्पादन असणारी काही गरज नाही. आपण ती गावठी गाय वापरू शकतो किंवा संकरित जनावर एखादं जर असेल HF वगैरे तर त्यापण सुद्धा आपण ही आपण डायरेक्ट एम्ब्रियो उच्च प्रतीचा आपण भ्रूण त्यात डायरेक्ट टाकतो. ती गाय काय करते, फक्त सरोगसी त्याला फक्त तिचं पालन पोषण करते त्या गर्भाचं, आणि त्यानंतर होणारं जे वासरू असतं, होणारं जी कालवड असते ती उच्च प्रतीची तयार होते. यात विशेष करून आपण परत अजून तंत्रज्ञान असं आहे, आपण सेक्स सॉर्टेड सीम एम्ब्रियो वापरतो. म्हणजे आपण तुम्हाला कालवड हवी असेल तर आपण कालवडीचंच फक्त आपण सिमेन त्यात आणि वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला कालवडीच तयार होतील. आणि अप्रत्यक्षरित्या आपण कालवडी वाढल्या म्हणजे दुधाचं उत्पादन वाढलं.
1: आणि गाय व्यूज तर जे आपल्याला आता हे आपल्याला जे वाट बघावी लागत होती तर असं तसं ह्याच्या ह्या तंत्रज्ञानात नाही आहे, तर आपल्याला गायीसाठी म्हणून वेगळे प्रयत्न त्याच्यासाठी करता येणार आहेत आणि निश्चितच आपल्याला गायींची संख्या वाढवता येईल.

0: करता येईल. आणि उच्च प्रतीचा गर्भ असल्यामुळे आपल्याला त्या साधारणतः ज्या 2-3 लिटर ज्या गायी आहेत आपल्याला सध्या दूध उत्पादन भेटतं शेगापासून, ते जवळजवळ 10 ते 15 लिटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आपण गीर गाय जर आपण धरली तर गीर गाय जलमूल्याला वासरू जर असेल तर त्या ती मोठी झाल्यानंतर कालवडनंतर ती व्याल्यानंतर तिचं उत्पन्न सरासरी साधारणतः 4000 पुढे एका बेतामध्ये असेल. म्हणजे 15 ते 20 लिटरपर्यंत सुद्धा आपण त्या गीर गायीपासून दुधाचं उत्पादन घेऊ शकतो.
1: म्हणजे संकरित गायी सुद्धा आता म्हणजे आतापर्यंत एवढं दूध काही देतात काही म्हणजे मिळत नाही आपल्याला, तर ते आपल्याला देशी गोवंशामुळे ह्या तंत्रज्ञानामुळे सहज साध्य
0: होण्याची शक्यता आहे.
1: नक्की सर. आता जसं आपण सांगितलं की यांचं एकूण दूध उत्पादन वाढीसाठी एका छोट्याशा कालावधीमध्ये 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण असं वासरू मिळू शकणार आहोत की जे आपल्याला असं चांगल्या प्रतीचं उत्पादन देऊ शकेल, तर आणखीन या तंत्रज्ञानाचे काय काय फायदे सांगता येतील?
0: आता या तंत्रज्ञानाचे फायदे सांगायचे झालं तर आपल्याला या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण उच्च दूध उत्पादन असणाऱ्या गायीचं स्त्रीबीज आपण एक तर प्राप्त करून त्या गायीपासून कमीत कमी कालावधीमध्ये सारखीच गुणवत्ता असलेल्या वासरांची पैदास आपण करू शकतो. हे तुम्हाला मागाशी पण सांगितलं
1: सर.
0: आणि उत्कृष्ट माते जनावरांची जनुकीय अनुवंशिक क्षमता जी आहे आपण ती जलद गतीने आणि गुणाकार पद्धतीने वाढवू शकतो. म्हणजे अतिशय जलद गतीने आपण ती त्याची उत्पादन क्षमता वाढवू शकतो
1: आणि खात्रीशीर
0: आपण ती वाढवू शकतो. कुठलंही त्याचं हे राहत नाही. आणि जसं आपण जी पैदास आपण पारंपरिक पद्धतीने करतो, समजा एक गाय असेल, ती गायीपासून आपण साधारणतः तिच्या लाईफ स्पॅनमध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये आपण एक साधारणतः 10 ते 12 वासरं आपण घेऊ शकतो. परंतु या तंत्रज्ञानाने एक उच्च वंशवळीच्या जर गाय असेल तिच्यापासून आपण जवळजवळ 24 ते 25 वासरे घेऊ शकतो. म्हणजे हा सगळ्यात मोठा फरक या तंत्रज्ञान
1: आपोआप त्याचे म्हणजे त्या गायीचे तसे वाढत.
0: एक जर काय तुमची उच्च वंशवळीची गाय असेल तर साधारण तुम्हाला ती किती देऊ शकते, वयशात 10 वासरे देऊ शकते. पण त्याच गायीचं आपण जर हे तंत्रज्ञान वापरलं, तिचे जर आपण बीजांडकोशातून बीज चांगले प्राप्त करून एम्ब्रियो तयार केले आणि ते विविध प्राप्त करता गायीमध्ये जर आपण ते स्थापित केले तर आपल्याला त्याच गायीपासून एकाच वर्षात जवळजवळ डबल म्हणजे दुप्पट आपल्याला वासरं कालवडी त्यापासून मिळू शकतात. हा एक त्यात सगळ्यात मोठा फायदा हा या तंत्रज्ञानाने होत आहे.
1: म्हणजे जी उत्पादनक्षम चांगल्या गुणवत्तेची जी गाय आहे तिच्यापासून आपल्याला 2 ते 3 पट आपल्याला तिच्यापासून जास्त वासरं मिळणार आहे, त्याच्यामुळे त्यांची संख्या अचानक भरपूर प्रमाणात आपल्याला वाढवता येऊ शकते. नक्कीच खूपच उपयुक्त असं हे छान तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे याचा वापर होणं फार गरजेचं आहे. आता या वापरासाठी म्हणून विद्यापीठ स्तरावर यासंबंधी काय प्रयत्न नेमके चालू आहेत, शेतकरी बांधवांसाठी म्हणून काय प्रयत्न चालू आहेत?
0: अगदी हा तुम्ही छान प्रश्न विचारला. हा हे जे आपण IVF तंत्रज्ञान म्हणतो, परंतु ह्यासाठी आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आमचे आदरणीय डॉक्टर कुलगुरू पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सहाय्याने पुणे कृषी महाविद्यालय येथे आमचा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आम्ही स्थापित केलेलं आहे किंवा सुरू करण्यात आले, 1-2 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे.
1: अभिनंदन.
0: त्या अंतर्गतच आम्ही ज्या दुधाकरता प्रसिद्ध गायी आहेत, समजा थारपारकर असेल, गीर असेल, राठी असेल, तुमची सहिवाल असेल, या 4-5 गायींचं आम्ही संवर्धन करतो, त्याच्यावर संशोधन करतो आणि जेणेकरून त्याचं निवड पद्धतीने पैदास करून आपण त्याचं उत्पादन वाढवण्याचा आमचा प्रयत्न त्यामध्ये आहे. त्यातलाच एक भाग हा मगाशीप्रमाणे IVF आणि एम्ब्रियो ट्रान्सफर हे तंत्रज्ञान आम्ही या केंद्रामार्फत आम्ही विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आणि शेतकऱ्यांच्या दारापर्यंत किंवा पशुपालकांच्या गोट्यापर्यंत सुद्धा आम्ही हा प्रकल्प त्यात नेत आहोत. आम्ही साधारणतः 1-2 वर्षापूर्वी हा कार्यक्रम सुरू केला. आमच्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जवळ 4 गायी गीर कालवडीचा जन्म झाला या IVF आणि एम्ब्रियो ट्रान्सफरच्या तंत्रज्ञानाने आणि 2 सहिवालचा आमचा पुण्यामध्ये जन्म झाला. असे आत्ता एक सुरुवातीला 1-6 वासरांचा आम्ही कालवडींचा जन्म ह्या तंत्रज्ञानाने यशस्वीरित्या आम्ही करून दाखवला. आणि त्याचबरोबर आम्ही आता रावरी परिसरातील आमचे खडांबे असेल, वांबुरी असेल, फलटण असेल, माळशिरस असेल, इंदापूर असेल, बारामती असेल, या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या गोठ्यात हा एम्ब्रियो ट्रान्सफरचा प्रकल्प आम्ही तिथं घेऊन जात आहोत, प्रत्यक्ष करतो आहोत. आणि आज भीती सामोर जवळजवळ 35 गाभण गाई या तंत्रज्ञानाद्वारे गाभण आहेत आज.
1: वा, आमचं
0: इम्प्लिमेंटेशन आम्ही करतोय, सुरू झालेलं आहे, त्यात सक्सेस मिळू राहिलेलं आहे. आणि भविष्यात आम्ही साधारणतः आमचं उद्दिष्ट आहे की 150 प्रेग्नन्सी किंवा आपण गाभण या तंत्रज्ञानाने गाई आपल्याला करायच्या आहेत की ज्यामध्ये तुमच्या सहिवालचं पण कालवडी मिळतील, आम्हाला गीरच्या मिळतील, थारपारकरच्या मिळतील, राठीच्या मिळतील, रेड सिंधीच्या मिळतील, की ज्या गाई ह्या दुधाकरता प्रसिद्ध आहेत, याचा प्रचार आणि प्रसार आम्ही आमच्या विद्यापीठामार्फत आम्ही सुरू केलेला आहे आणि तो राबवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.
1: नक्की सर, खूपच अभिनंदनास्पद आणि शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी आहे की याचं विद्यापीठ स्तरावरती इम्प्लिमेंटेशन मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे. पण आता हे राहुरी परिसरामध्ये आपण

0: आता किंवा पुणे परिसरामध्ये आपण काही गावांमध्ये याचं इम्प्लिमेंटेशन करतोय, या IVF मग प्रयोगशाळा राज्यात कुठं कुठं सुरू आहेत किंवा कुठं सुरू करण्याचा प्रयत्न आपल्या दृष्टीने केला जाणार आहे?
1: आज तीच जर झालं तर देशात आपण जर पाहिलं तर एकूण जवळजवळ 26 प्रयोगशाळा आहेत, आणि त्यात आपल्याला महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये 4 प्रयोगशाळा आहेत. त्यात तुमचे बायफची आहे खाजगी, नाशिकची मॅक्सिमिल पुणे प्रयोगशाळा आहे, पशुसंवर्धन खात्याची पुणे तातोडे येथे प्रयोगशाळा आहेत, आणि अशा प्रकारच्या ह्या प्रयोगशाळा आहेत. परंतु ह्या प्रयोगशाळा सध्याच्या देशामध्ये थोड्याशा कमी पडत आहेत, आणि केंद्र शासनाचं धोरणसुद्धा त्यात त्यांनी ह्या विशेष करून IVF आणि इम्ब्रियो ट्रान्सफर यासाठी त्यांनी धोरण ते राबवत आहेत मोठ्या प्रमाणात.
0: आणि याला जर जास्त प्रमाणात यश मिळालं तर मोठ्या प्रमाणात
1: मागणीसुद्धा वाढणार आहे याच्यामध्ये.
0: मग या दृष्टीने आणखीन वाढीसाठी म्हणून कुठं प्रयत्न केले जात आहेत का?
1: आणि आता काय तर थोडंसं हे तंत्रज्ञान थोडंसं हाय टेक्नॉलॉजी असल्यामुळे थोडीशी सुरुवात आपली आता भारतामध्ये झालेली आहे, आणि महाराष्ट्रात विशेष करून पशुसंवर्धन खातं आणि आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि म्हापसो असेल, नागपूर पशुवैद्यक विद्यापीठ असेल, यांच्यामार्फत हे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि परंतु फक्त एकच आहे की याचं जे खर्च आहे सुरुवातीला, हा खर्च थोडासा हाय टेक्नॉलॉजी असल्यामुळे जास्त 20-25 हजार आपल्याला वासरू निर्माण करण्याला खर्च येतो. तर यासाठी शासनाने थोडेसे किंवा जे बँका असतील किंवा जे तुमचे प्रायव्हेट कंपन्या असतील यांच्या CSR फंडातून जर समजा 70-75% जर अनुदान शेतकऱ्यांना दिलं गेलं किंवा त्या संस्थांना दिलं गेलं तर आपण हे कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान आपण पोहोचू शकतो, आणि त्यामार्फत त्याचा हा प्रचार आणि प्रसार शेतकऱ्यामार्फत जर जेव्हा होतो तेव्हाच तो खरा प्रचार आणि प्रसार होतो, तंत्रज्ञानाचा होत असतो. तर त्याकरता आपल्याला थोडंसं शासनाने किंवा केंद्र शासनाने किंवा बँकांनी किंवा प्रायव्हेट ज्या एजन्सी असतील, कंपन्या असतील,
0: खाजगी कंपन्या
1: यांच्याकडनं जर निधी उपलब्ध करून जर तो हे तंत्रज्ञानाकरता पुरवला तो सबसिडीमध्ये तर आपण हे तंत्रज्ञान अधिक शेतकऱ्यांपर्यंत जास्त प्रमाणात सहजरित्या आपण पोहोचू शकतो. आणि एकूणच आपलं जे उद्दिष्ट आहे की देशी गाईच्या जनावरांचं आपल्याला संवर्धन करायचं आहे की ज्या संख्या घटत चालली आहे, गुणवत्ता घटत चाललेली, ती संख्या पण आपण जलदगतीने वाढवू शकतो आणि त्याचबरोबर आपण त्याची गुणवत्ताही वाढवू शकतो. गुणवत्ता की जे दुधाचं उत्पादनाकरता आपण त्या गाई शेतकऱ्यांना परवडतील असे ते पाळू शकतात, अशा प्रकारचे आपण कालवडी ह्या तंत्रज्ञानातून आपण निर्माण करू शकतो.
0: नक्की सर.
1: तर यासाठी शासनाने केंद्र शासनाने प्रयत्न चालूच आहेत, परंतु एक प्रायव्हेट एजन्सीने जर यात सहभाग घेतला आणि सबसिडीच्या रूपाने जर काही पैसे दिले तरी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आपल्याला सोपं होईल.
0: नक्की सर. म्हणजे याच्यामध्ये सोशल विभागामध्ये ज्या NGOs काम करतात तर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग करून असा फंड्स मिळवणं आणि ह्या भ्रूण प्रत्यारोपणासाठी IVF तंत्रज्ञानासाठी वापरणं, त्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि आपण जर पाहिलं तर या देशी गोवंशाची रोगप्रतिकारक क्षमता असेल, त्यांची एका कठीण वातावरणामध्ये जगण्याची क्षमता असेल तर ती सुद्धा जास्त चांगली असती. म्हणजे एकूणच आपल्या भारतीय गोवंशाचं संपूर्णच गुणवृद्धी सहजगतीने एका कमी कालामध्ये होणं शक्य होणार. आपण आपल्या शब्दामध्ये एकूणच या तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी बांधवांना तुमच्या शब्दात काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
1: आमच्या शब्दात सांगायचं झालं तर आता बराचसा आजकालचं तुम्ही जनरेशन जर पाहिलं की बराचसा यूथ म्हणा किंवा युवक हा बऱ्यापैकी व्यवसायाकडे वळत चालला आहे, त्यात बरेच जण बरेच युवक हे देशी गाई आणतायत, राजस्थानमधनं आणतायत, तिकडे UPमधनं आणतायत, हरियाणातनं आणतायत, आणि ते उत्कृष्टरित्या ते व्यवसाय ते करतायत, आधुनिक पद्धतीने ते करतायत. याला जर आपण ह्या IVF आणि ईटीची तंत्रज्ञानाची जोड जर दिली आपण तर अधिक जलदगतीने ते व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतील, जेणेकरून तो या स्पर्धेच्या युगामध्ये या व्यवसायामध्ये ते तग धरू शकतील आणि अधिकाधिक आपण देशी गाईचं उत्पन्न वाढू शकतो. आणि की जे आपण युट्यूब दूध म्हणतो की जे आरोग्याला आरोग्यदायक दूध आहे, जास्त पोषक आहे, आपल्या वातावरणाशी समोरच होणाऱ्या त्या गायी आहेत, आपलंच तो देशी वंश आहे, त्यातून आपल्याला एक चांगलं आरोग्यदायी दूध सर्व ग्राहकांना मिळेल अशी मला यापासून जर खात्री वाटते.
0: नक्की सर. खूपच छान संशोधन आणि खूपच छान एक इनिशिएटिव्ह विद्यापीठाच्या द्वारे या दृष्टीने घेतला गेलेला आहे, त्याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे आणि एक नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी म्हणून उपलब्ध करून दिलेलं आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला आज देशी गोवंश संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञानाची ओळख करून दिली डॉक्टर विष्णू नरोडे सरांनी. नरोडे सरांचा मोबाईल नंबर आपल्याला जर त्यांना संपर्क करायचा असेल, याविषयीची अधिकची माहिती त्यांच्याकडून घ्यायची असेल तर आपल्याकडे असू द्या. मोबाईल नंबर आहे 94-22-02-71-67. पुन्हा एकदा सांगतो 94-22-02-71-67. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण हे जे देशी गोवंश संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञानाची सर्व शेतकरी बांधवांना ओळख करून दिली, माहिती सांगितली, त्यासाठी आकाश

0: पण केंद्र आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण देशी गोवंशाचं संवर्धन आणि गुणवत्ता वाढीसाठी IVF तंत्रज्ञान याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विष्णू नरवडे यांची. मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आस्वाद घेऊया एका गीताचा.

0: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
1: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
0: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा त्यांचे अनुभव तज्ञांच्या मुलाखती अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही
2: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून
3: शेतकरी बंधू भगिनींनो याचबरोबर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची.

उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण माहिती ऐकू शकणार आहोत, खतांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापन याविषयी. तसंच उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये आपण मुलाखत ऐकू शकणार आहोत, खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी. मुलाखत असणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची. तसंच फळबाग लागवड याविषयीची मुलाखत ऐकू शकणार आहोत मुक्काम पोस्ट शिरूर तालुका जामखेड इथल्या प्रगतिशील शेतकरी भगिनी

निर्मलाबाई बाळासाहेब लटके यांची, तर शेतकरी बंधू भगिनींनो याचबरोबर मी अंकुश जोशी याच्यापुरता आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम ऐकलात, आमचा शेत आमचा परिसर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुए. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाने हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
2: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही.

0: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
1: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: ऐक,
6: काय झालं?
5: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
6: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
6: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
6: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
5: आणि फोन नंबर
6: 93-72-99-29-36.
5: 93-72-99-29-36.
7: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
8: बोला.
7: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
8: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
7: पण हे होईल कसं?
8: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
7: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
8: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
7: बस
8: बस,
7: समजलं.
8: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
9: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
10: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी, अहिल्यानगर, इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
9: संपर्क 92-70-52-66-35.
7: हॅलो
11: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
7: पुन्हा
11: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल.
12: 10 लाख द्या, वाचाल.
7: सर, एवढे कुठून आणणार?
11: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
7: सर, 2 लाख
6: काय झालं बाबा?
7: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
11: अरे,
7: ठेवला
6: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
7: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
7: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
13: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
14: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध.

1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या. सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी

0: लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. ICC पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज ICC ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत

0: ओळख कायद्याची या कार्यक्रमात ऐकूया न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका. याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटुए यांनी केलेली बातचीत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या ओळख कायद्याची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर याच्या प्रशिक्षण कक्षामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रशिक्षित मध्यस्थ यावरती विशेष प्रशिक्षण चालवलं जात आहे. यामध्ये मध्यस्थाची भूमिका काय असते किंवा आपण पारंपरिक काळापासून जर पाहत आलो तर गावगाड्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया होती, पंचप्रमुख त्याला आपण म्हटलं जायचं आणि त्याच्यामध्ये गावातील जे काही तंटे बखेडे जे असायचे ते मध्यस्थांच्या मार्फत सोडवले जायचे. आजच्या नवीन पद्धतीमध्ये न्यायालयाच्या माध्यमातून किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय लोक अदालत वगैरे यांचं आयोजन केलं जातं आणि मध्यस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे खटले जे आहेत ते सोडवले जातात. तर याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी मॅडम. तर आपलं दोघांचंही मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की आपलं जे काही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे याची काय भूमिका असते.
2: प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे कार्यरत असतं, तसंच तालुका न्यायालयांमध्ये तालुका विधी सेवा समिती ही कार्यरत असते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा प्राधिकरण यांचं कार्य म्हणजे जे गरीब आहेत, वंचित आहेत आणि न्यायापासून जे दुर्लक्षित आहेत त्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांना न्यायाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं. त्याचप्रमाणे न्यायालयामध्ये विविध केसेस जे आहेत त्या केसेस वादांची झालेली गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने पर्यायी किंवा अतिरिक्त वाद निवारणाची ज्या काही प्रक्रिया आहेत त्या अवलंबायच्या.
1: तुम्ही आता खरं मध्यस्थ या शब्दाचा उल्लेख केला, त्याच्याबद्दल थोडी जास्त माहिती आपल्या श्रोत्यांना देऊया.
3: मध्यस्थीच याला आपण इंग्लिशमध्ये मेडिएशन असं म्हणतो. मध्यस्थी ही अतिशय उपयुक्त अशी प्रकरणामध्ये वादामध्ये तडजोड घडून आणणारी एक साधी आणि सिंपल अशी प्रक्रिया आहे. ही अत्यंत सुलभ आहे, अतिशय कमी वेळात कमी खर्चात तसेच प्रत्येकाला न्याय मिळवून देणारी ही अशी अतिशय उत्तम अशी प्रक्रिया आहे.
2: आता मध्यस्थीबाबत अजून सखोल माहिती द्यायचं झालं तर मध्यस्थी किंवा मीडिएशन म्हणजे एक अशी संरचित वाटाघाटी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक तटस्थ आणि प्रशिक्षित मध्यस्थ, मग ते वकील असोत किंवा न्यायाधीश महोदय असोत, दोन्ही पक्षांना त्यांच्या विवादावर परस्पर स्वीकार्य तोडगा काढण्यासाठी मदत करत असतात आणि या प्रक्रियेत मध्यस्थ स्वतः निर्णय देत नाही.
1: मध्यस्थ स्वतः निर्णय देत नाहीत परंतु त्या प्रोसेसला फक्त पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मग नेमकं यामध्ये निर्णय कोण देतं?
3: याच्यामध्ये दोन्ही जे पक्षकार असतात यांना आपापसात बोलणी करून एक करार करण्यास म्हणजे त्यांना तडजोड करण्यास प्रोत्साहित केलं जातं. म्हटले तर या ठिकाणी निर्णय हे भांडणारे दोघं पक्षकारच घेतात, ते आपसात ठरवून चर्चा करूनच घेत असतात. मध्यस्थी हा केवळ एक तटस्थ असतो आणि केवळ त्यांना या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी तो मदत करत असतो, त्यासाठी त्यांना रस्ता दाखवत असतो.
2: हे बघा, मध्यस्थी ही जी प्रक्रिया आहे ती एक पर्यायी आणि विकल्पवाद निवारण प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक तटस्थ आणि नियोजित थर्ड पार्टी व्यक्ती दोन्ही पक्षकारांमध्ये विशेष वाटाघाटी आणि संभाषण कौशल्य याचा उचित वापर करून सौहार्दपूर्ण समझौता केला जातो आणि या प्रक्रियेत दोन्ही पक्षकारांच्या संमतीने आणि चर्चेद्वारे वाद मिटवले जातात.
1: मग आपण जर विचार केला तर जिल्हा सत्र न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक प्रकरणं असतात, तर हे ज्या मध्यस्थी जी प्रक्रिया आहे याच्या माध्यमातून कोणती प्रकरणं आपण यामध्ये सोडवू शकतो?
3: याच्यामध्ये आपण साधारणतः व्यावसायिक वाद, कौटुंबिक खटले, सर्व प्रकारचे वादविवाद, तसंच चेक बाउन्स प्रकरणाच्या केसेस, छोट्या छोट्या स्वरूपाचे खटले, भांडणे या प्रकारच्या गोष्टी, तसेच यामध्ये आपण काही जमिनीचे वाटपाचे काही खटले असतील, त्यानंतर पोटगीचे काही खटले असतील, दिवाणी अथवा फौजदारी या दोन्ही प्रकारचे फौजदारी प्रकरणं म्हटलं तर कंपाऊंडेबल जे आहेत ते, त्यामध्ये सुद्धा कौटुंबिक कलम 498 अ जे आहे ते त्यासारखी प्रकरणं सुद्धा सामोपचाराने मिटवता येतात. तसंच कमर्शियल सूट, जे मोठ्या किमतीचे सूट असतात, दावे असतात, ते सुद्धा या प्रकारे आपण मिटवू शकतो. जमीन अधिग्रहण, अपघाताचे खटले, तसंच ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत येणारे खटले, अथवा आपण जर लेबरचे म्हणजे कामगारविषयीचे जे प्रकरणं आहेत ती देखील आपण यामध्ये आपण मध्यस्थी केंद्रामार्फत मिटवू शकतो.
2: जे प्रकरणं मिटण्यासारखे असतात म्हणजे कंपाऊंडेबल असतात फौजदारी न्यायालयामध्ये, जे कंपाऊंडेबल आहे ते सर्व प्रकरणं मध्यस्थ म्हणून आपण मिटू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की मध्यस्थ हा तटस्थ भूमिकेत असतो, म्हणजे नेमकं काय असतं?
2: मध्यस्थ हा पूर्णपणे निपक्षपाती असतो, त्याला समोर आलेल्या कोणत्याही पक्षामध्ये वैयक्तिकरित्या

0: काही इंटरेस्ट नसतो आणि त्या मॅटरमध्ये देखील किंवा त्या प्रकरणाशी त्याचा दूर दूर कुठलाही प्रकारचा काही संबंध नसतो, त्यामुळे त्याला तटस्थ मध्यस्थ म्हणून नेमलेलं असतं.
1: मध्यस्थीमध्ये ही जी काही प्रक्रिया पूर्णपणे पार पाडली जाते ह्याच्यामध्ये कोणत्या महत्वपूर्ण बाबी असतात?
2: आता महत्वाची बाब अशी आहे की जे पक्षकार असतात त्या सगळ्यांना वाटतं की आपण जे न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं आहे किंवा त्यांचं जे वैयक्तिक खाजगी आयुष्य आहे याबाबत गोपनीयता राखली जावी. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या प्रक्रियेमध्ये बैठकांमध्ये जी चर्चा होते ती बाहेर कोणालाही समजत नाही. मध्यस्थी प्रक्रिया ही ऐच्छिक असते. सगळ्या पक्षकारांना स्वतः हे पक्षकार ती प्रक्रिया निवडतात आणि त्यांना यामध्ये समावेश झालाच पाहिजे, यामध्ये भागच घेतला पाहिजे असं देखील बंधनकारक नाही. आणि त्या ज्या काही गोष्टी ते गोपनीय गोष्टी जर मध्यस्थाला सांगत असतील तर त्या गोपनीय गोष्टी त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही अथवा समोरच्या पार्टीलाही त्या सांगितल्या जात नाही.
1: म्हणजे याच्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षकाराने घ्यायचा आहे की याला मध्यस्थामध्ये जी काय आहे त्याला तो जो निर्णय आहे तो त्याच्यावरती पूर्णतः अवलंबून आहे. मग याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका काय नेमकी असते, कशा पद्धतीने ती प्रक्रिया राबवतात?
0: या ठिकाणी मध्यस्थाकडे एखादा वाद ज्या वेळेस रेफर झाला किंवा येत असतो त्यानंतर मध्यस्थ सुरुवातीलाच त्या दोनही पक्षकारांना मध्यस्थीबाबतचे नियम काय आहेत हे अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना सांगत असतात. ते नियम वगैरे फार असे काही कडक नसतात, परंतु मध्यस्थी प्रक्रिया शेवटपर्यंत अतिशय शांतपणे जाऊन यशस्वी व्हावी यासाठी पक्षकारांचे स्वरूप किंवा वादाचे स्वरूप पाहून विनाकारण त्या मध्यस्थीमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी मध्यस्थ त्यांना सांगतात आणि त्यानंतर अतिशय हेल्दी वातावरणामध्ये त्यांना मध्यस्थीचे फायदे सांगितले जातात. त्यानंतर मध्यस्थी नेमकी कशी करणार याबाबत देखील त्या ठिकाणी म्हणजे प्रोसिजर काय आहे ते देखील समजावून सांगितलं जातं. त्यामध्ये सुरुवातीला जॉईंट सेशन घेऊ, त्यानंतर सिंगल सेशन घेऊ, पुन्हा जॉईंट सेशन घेऊन काही विचार करायलाच वेळ भेटला किंवा लागेल असं जर वाटत असेल तर सेशन थांबून पुढील तारीख देखील त्या ठिकाणी दिली जाते आणि दोघांनाही विचार करण्याची एक संधी दिली जाते. त्यामुळे सूत्रबद्धता जी आहे ती त्यामध्ये टिकून राहते आणि मध्यस्थी ते प्रकरण जे आहे ते हाताळत असताना मध्यस्थ त्यावर प्रशिक्षित असतात, त्यामुळे याबाबतचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असल्यामुळे ही मध्यस्थी प्रक्रिया अतिशय सुंदररित्या ती शेवटपर्यंत नेऊन ते प्रकरण निश्चितपणे मिटेल याबाबतचा ते प्रयत्न करत असतात.
1: या मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जसं मध्यस्थ महत्त्वाचा असतो तसा पक्षकारसुद्धा महत्त्वाचा असतो, तर पक्षकाराला याच्यातून काय फायदे होतात?
2: निश्चितच मध्यस्थी प्रक्रियेमुळे प्रत्येक पक्षकाराचा हा फायदाच होतो. पक्षकाराचा बहुमूल्य वेळ, त्याचे श्रम याची बचत होते. खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे वाद हा कायमस्वरूपी संपुष्टात येतो. परत नातेसंबंध जपले जातात. अनेकदा या प्रक्रियेमुळे पक्षकारांमधील कटुता कमी होते आणि भविष्यातील संबंध सुधारण्यास मदत होते. म्हणजे एक प्रकारे आपलं सामाजिक जे आरोग्य आहे ते देखील या मध्यस्थी प्रक्रियेमुळे उत्तमरित्या राखलं जातं.
1: मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जो काही पक्षकार असतो तर त्याच्यावरती निर्णय घेण्याचं बंधन असतं का किंवा त्याला भाग पाडलं जातं का?
0: बंधन किंवा त्यावर निर्णय घेण्याला भाग पाडणं असा प्रकार या मध्यस्थी प्रक्रियेमुळेच नसतो. कारण न आवडणारा निर्णय पक्षकारावर मध्यस्थी प्रक्रियेमध्ये लादला जात नाही. खूप प्रयत्न झाले आणि मध्यस्थाला असे वाटले की आता प्रकरण मिटत नाही तर मध्यस्थ ते प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे आहे तसं वर्ग करतात आणि फक्त त्या स्टेजला प्रकरण मिटलेलं नाही एवढंच फक्त लिहिलं जातं. मध्यस्थी का मिटली नाही हे सांगायचं, त्या मध्यस्थीवर कुठल्यावर बंधन नाही.
1: आता याच्यात अत्यंत महत्त्वाची शंका सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये असते की जो काही मध्यस्थ आहे त्याला आपण आपली सगळी माहिती सांगितलेली असते आणि दोन्ही पक्षकारांनी ते सांगितलेली असते, तर अशा वेळेला जे काही मध्यस्थ असतात त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर जो काही वाद चालू आहे त्याच्यामध्ये साक्षीदार म्हणून बोलवलं जाऊ शकतं?
2: नाही, यामध्ये मध्यस्थांना कुठंही साक्षीदार म्हणून अजिबात बोलवलं जात नाही. मध्यस्थी हा केवळ त्या प्रकरणामध्ये मध्यस्थी करून त्या दोन्ही पार्टीजला हे मान्य असेल अशा तडजोडीपर्यंत आणून त्या दोघांमध्ये समेट घडून आणण्याचं काम करतो. तो कुठेही साक्षीदार म्हणून त्याला न्यायालयामध्ये बोलवलं जात नाही.
1: आपल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मध्यस्थांची जी काही ही भूमिका याच्यासाठी कोणत्या कायद्याअंतर्गत ही सगळं कारवाई चालते?
0: नुकताच आता 2023 मध्यस्थीबाबत एक कायदा पास केलेला आहे आणि त्यापूर्वी 2006 माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडून जे काही मेडिएशन रूल्स जे आहेत ते रूल्स या ठिकाणी घालून दिलेले आहेत आणि त्या रूल्सप्रमाणे आपण या ठिकाणी ही मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती राबवत असतो. आता कायदा चालला असल्यामुळे अत्यंत सोपी आणि सर्वांना आपलीशी वाटणारी ही जी प्रक्रिया आहे ती सर्वसामान्य जनतेने आपले जे काही कौटुंबिक वाद असतील जमिनीबाबतचे, वाटपाबाबतचे किंवा व्यावसायिक देणे घेण्याबाबतचे किंवा जे प्रकरणं मिटण्यासारखी आहेत हे त्या पक्षकारांनाच माहिती असतं, असे सर्व वाद जे आहेत ते या मध्यस्थांमार्फत मदत घेऊन आपले जे काही प्रकरण आहेत ते संपवावेत

0: त्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती खूप उपयुक्त आहे.
1: मध्यस्थांकडे प्रकरण पाठवण्यासाठी जी काही माननीय न्यायालय असतं त्यांना पक्षकारांची संमती घेण्याची आवश्यकता असते का?
2: अतिशय उत्तम प्रश्न आहे. मध्यस्थाकडे प्रकरण पाठवण्यासाठी न्यायालयाला कुठलीही पक्षकारांच्या संमतीची मुळीच आवश्यकता नसते, परंतु बऱ्याच वेळेला पक्षकार हे स्वतःहून मध्यस्थीकडे प्रकरण पाठवण्यासाठी मेहरबान कोर्टाला विनंती देखील करू शकतात. कारण एकदा मध्यस्थीकडे प्रकरण पाठवले मग त्यामध्ये त्यांना न आवडणारा न्याय किंवा त्यांना असं वाटत असेल की आपल्यावर हा अन्यायकारक निर्णय आहे, ते कोणत्याही पक्षकाराला ते निर्णय स्वीकारण्याची त्यांना मुळात इच्छा नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला दोन्ही पक्षकारांच्या संमतीने हे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठवलं जातं. तसंच या मध्यस्थी केंद्राकडे एकदा प्रकरण पाठवलं की मध्यस्थी केंद्रामध्ये जो काही निर्णय होईल, जी काही तडजोड होईल, ती स्वीकारण्याची या दोन्ही पक्षकारांवर मुळीच सक्ती नसते. ही प्रक्रिया ही पूर्णपणे लवचिक, अतिशय सोपी, सरळ आणि साधी असते. पक्षकारांना मिटवा नाही तर चकरा मारा असं अजिबात नाही. पटलं तर मिटवा, नाही तर तुम्ही पुन्हा तुमची केस चालवू शकता, अशा प्रकारचा पर्याय देखील उपलब्ध असतो.
1: आता या मध्यस्थीमध्ये जी काही कोर्ट फी असते तर ती किती असते आणि ती नंतर पक्षकारांना माघारी मिळते का?
0: अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे. कारण मध्यस्थी प्रक्रियेमध्ये फायदा काय असतो हा फार महत्त्वाचा आहे. खरं तर मध्यस्थीमार्फत जे प्रकरण मिटवलं जातं त्यामध्ये 100% कोर्ट फी जी आहे ती आपल्याला माघारी देण्याचं प्रोव्हिजन आहे. परंतु त्यामध्ये रेफरल न्यायाधीशांनी जी काही मध्यस्थीचा अहवाल आहे त्या अहवालानुसार आदेश पारित जर केला तर कोर्ट फी माघारी निश्चितपणे मिळते.
1: याच्यामध्ये जो काही मध्यस्थीच्या माध्यमातून ज्या केसेस आपण सोडवल्या जातात तर त्याचा पक्षकारांना काय फायदा होतो, थोडं सविस्तर आपण सांगूया.
2: या पक्षकारांना या प्रक्रियेमुळे खूपच फायदा होतो. या प्रक्रियेमुळे तडजोड झाली आहे त्या प्रकरणामध्ये अपील केले जात नाही, हा पहिला फायदा आहे. त्यानंतर या प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. यामध्ये मध्यस्थी वकिलांची नेमणूक ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत केली जाते. मध्यस्थी प्रक्रिया ही वेळ खाऊ नसते, खूप जलद गतीने पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी ही प्रक्रिया आहे. तसंच पक्षकारच निर्णय घेतात, म्हणजे निर्णय घेणेकामी त्या दोघांचीही त्यामध्ये समावेश केला जातो, तो निर्णय त्यांच्यावर लादला जात नाही. त्यानंतर या प्रक्रियेमध्ये पक्षकारांचा वेळ, श्रम, पैसा अर्थात बहुमूल्य असे नाते टिकते. त्यानंतरचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातं जे संपुष्टात आलं आहे, एकमेकाचा जो संवाद हरवलेला आहे तो संवाद पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचं कार्य हे मध्यस्थी करतात. त्यानंतर मानसिक, शारीरिक तणाव असतो तो देखील हा पक्षकाराचा संपतो. पक्षकारांनी तयार केलेल्या परिस्थितीबाबत प्रत्यक्ष तसंच पक्षकाराचे इतर काही संलग्न वाद असतील, म्हणजे मूळ वाद आणि त्याच्या संदर्भात अजून काही वेगळे वाद जर त्यामध्ये उत्पन्न झाले असतील, त्यामध्ये काही फौजदारी प्रकरणं दाखल झाली असतील, तर त्यामध्ये देखील संमतीने त्यांच्यामध्ये वाद संपुष्टात येतो आणि त्यामुळे त्यांचाही वेळ वाचतो. त्यानंतर दोन्हीही प्रकरणे मिटतात, दोघांनाही विन विन सिच्युएशन असते, कारण ह्याच्यामध्ये कोणी हरतच नाही, दोघंही जिंकतात, दोघंही दोन पावलं पुढे मागे चालतात. आणि गोपनीय हा मूळ मुद्दा यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे की भविष्यात देखील या प्रकरणामध्ये पक्षकारांनी मांडलेली बाजू, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या गोपनीयच राखल्या जातात. अतिशय उत्तम अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे
1: ही जी मध्यस्थाची प्रक्रिया असते ती किती दिवस चालते?
0: खरं तर मध्यस्थी प्रक्रिया जी आहे ती कलम 89 दिवाणी प्रक्रिया संहिता जी आहे आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जे काही मध्यस्थीबाबतचे नियम घालून दिले 2006 आता सांगितले त्याप्रमाणे, तर ते 60 दिवस आणि वाढीव दिवस तर लागले तर 30 दिवस, असे फक्त 90 दिवसात ही प्रक्रिया जी आहे ती संपवायची असं प्रत्येकावरती नियमबद्ध आहे. मात्र नवीन मेडिएशन ॲक्टप्रमाणे 2023 जो आलेला आहे तर 120 दिवस त्यामध्ये सांगितलेले आहेत आणि वाढीव दिवस जे आहेत ते 60 दिवस आहेत, असा 180 दिवसांचा तो पिरियड आहे.
1: आता सध्या आपल्या देशामध्ये 90 दिवसांची जी काही देशव्यापी मध्यस्थी मोहीम चालू आहे तर त्याच्याबद्दल काय सांगा?
2: आपल्या देशामध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत ही जी मध्यस्थी मोहीम राबवली जाणार आहे, त्यामुळे न्यायालयीन खटल्यांचा ताण नक्कीच कमी होणार आहे. यामध्ये जी प्रकरणं आहेत ती मध्यस्थांमार्फत मिटवण्याचा, न्यायालयांनी रेफर केलेली प्रकरणं मिटवण्याचा मध्यस्थी हे संपूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे बराचसा आपल्या न्यायव्यवस्थेवरचा ताण देखील हलका होणार आहे, पक्षकारांच्या चक्रा थांबणार आहेत. न्यायालयामध्ये आपण जे आज खटल्यांची जी प्रलंबितता आहे जी ती बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे, आणि जी नवीन प्रकरणं पुन्हा नव्याने दाखल होतील

0: त्यांना देखील लवकरात लवकर ती प्रकरण मिटवण्याच्या दृष्टीने मेहरबान न्यायालयाला देखील वेळ मिळणार आहे. ही सगळ्या प्रक्रियेमुळे सर्वांचाच फायदा होणार आहे.
1: खरं तर तुम्ही दोघांनी खूप सोप्या शब्दामध्ये ही जी काही मध्यस्थाची प्रक्रिया आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत हे आमच्या श्रोत्यांना सांगितले. तर जाता जाता ही जी श्रोते आमची जी मुलाखत ऐकताय तर त्यांना तुम्ही काय आवाहन करा?
2: मी सर्व श्रोत्यांना एवढंच आवाहन करीन की आपल्यापैकी ज्यांची ज्यांची कौटुंबिक स्वरूपाची प्रकरणं असतील किंवा जमिनी संदर्भातली किंवा पैशांबाबतचे वाद जे आहेत छोटे छोटे किंवा व्यवहाराचे वाद असतील तर अशी प्रकरणं जी आहेत ती समोरची पार्टी हजर झाली की त्याच दिवशी त्या प्रकरणामध्ये मला हे प्रकरण मध्यस्थीकडे पाठवायची इच्छा आहे अशी इच्छा व्यक्त करा आणि न्यायालयाला तशी एक तुम्ही विनंती करा की त्यात मग तुमचाच फायदा आहे. कारण फायदा असा आहे की हे प्रकरण लवकरात लवकर जलदगतीने मिटेल. यामध्ये तोटा असण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण तुम्हाला त्या ठिकाणी काही पैसे खर्च करायचे नाहीत. मध्यस्थाला जी काही फी असते ती मध्यस्थाला फी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पे करत असतं. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये कुठलाही पैसा खर्च करायचा नाही आहे. उलट पक्षी तुमचा भविष्यात जो पैसा खर्च होणार आहे तो वाचणार आहे. त्यामुळे तुमचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते वाढून वृद्धिंगत होणार आहेत आणि त्यांचं निराकरण जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात तुम्ही जे काही फिरत असताय ते न फिरता आनंदाने त्यामध्ये सुटका होणार आहे. आणि मानसिक शारीरिक होणारा त्रास जो आहे तो निश्चितपणे वाचेल. 10-5 वर्षे आयुष्यातले जे काय आहेत ते या आनंदामुळे वाढणार आहेत. म्हणजे विनाकारण वाद जर असेल तर त्याच्या आयुष्यातले 10-5 वर्ष कमी होणारच कारण तो ताण आहे. कारण छोटे छोटे वाद जे आहेत ते मध्यस्थ प्रक्रियेमार्फत मिटवल्याने न्यायसंस्थेला खऱ्या अर्थाने जे काही महत्त्वाची प्रकरणं जी आहेत की ज्यामध्ये खरोखर न्यायदान करणं फार गरजेचं असतं त्याला भरपूर वेळ मिळेल. कारण तुमच्या छोट्या छोट्या प्रकरणामध्ये त्यांना जो वेळ जातो तो वेळ त्यांना तिकडे वापरता येईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यायदेवतेची एक सेवा केल्याचं पुण्य जे आहे ते आपल्या सर्वांना लाभेल. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की खरोखरच आत्ता जो काही 90 दिवसाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व देशभरात मध्यस्थी प्रक्रियेबाबतचा जो काही 90 दिवस प्रोग्राम आखलेला आहे यामध्ये आपले प्रकरणं ठेवलेली आहेत. ज्यांची ज्यांची ठेवलेली आहे ज्यांना नोटिसा येतील त्यांनी कृपया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क करावा आणि आपली जास्तीत जास्त प्रकरणं जी आहेत ती या मध्यस्थांमार्फत मिटवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधीश माननीय अंजू शेंडे मॅडम यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी 25 मध्यस्थ जे प्रशिक्षित करायचे योजना जी होती तर त्याचं प्रशिक्षण देखील या ठिकाणी आयोजित केलं आणि 25 प्रशिक्षित मध्यस्थ आता तयार झालेले आहेत. असे टोटल 35 मध्यस्थ पूर्ण जिल्हाभरात आहेत. त्यामुळे या मध्यस्थांची सर्व पब्लिकने म्हणजे जिल्ह्यातल्या पब्लिकने संपूर्ण फायदा घ्यावा आणि आपली मध्यस्थीने प्रकरणं जी काही मिटण्यासारखी आहे ती कृपया मिटवावीत.
0: साधता संवाद मिटतो वाद या संकल्पनेवर आधारित ही मध्यस्थी प्रक्रिया आहे. याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली प्रकरणे मिटवावीत याचं मी सर्वांना आवाहन करेल.
1: नक्कीच श्रोते हो, खरं तर दोघांनी सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची आहे आणि आज आपण जर पाहिलं तर आपल्या ज्युडिशियरीवरती सुद्धा अनेक केसेसचा भार आहे. तो छोट्या छोट्या ज्या केसेस आहेत त्या नक्की संवादाच्या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपणही हा जो काही राष्ट्रीय जे अभियान चालू आहे 90 दिवसांचं यामध्ये आपल्या केसेसचा सहभाग नक्की करून घ्या आणि या केसेसमुळे जे काही फायदे होतात ते दोघांनीही आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. तर आज तुम्ही दोघांनी आकाशवाणीला मध्यस्थाची जी काही प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे समजावून सांगितली. त्याचा फायदा आपल्या श्रोत्यांना नक्की होईल. तुम्ही आज दोघांनी मुलाखत दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ओळख कायद्याची या कार्यक्रमात न्यायालयीन खटल्यांमध्ये मध्यस्थांची भूमिका याविषयी ॲडव्होकेट राजाभाऊ शिर्के आणि ॲडव्होकेट सुचिता कुलकर्णी यांच्याशी सुदाम बटुळे यांनी केलेली बातचीत ऐकली. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
4: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाईव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.

100° 1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत बेलाश

श्रोते हो, शांता शेळके यांचं सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं बेला शेंडे यांनी. यानंतरचं गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं. स्वर आहे अरुण दाते यांचा आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोतेह अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव. आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया एम पी भावे यांचं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. संगीतबद्ध केलं अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं एम पी भावे यांचं गीत आपण ऐकत आहात. स्वर आहे आशा भोसले यांचं आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ठीक 9:15 प्रसारित होणारं समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पंढरपूरची वारी, महाराष्ट्रातील संपूर्ण समाजमन हे सध्या भक्तिरसात ओलेचिंब होत आहे. वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानदेवांनी केली. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी कळसाध्याय केला. ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालासे कळस, असं संत बहिणाबाई मोठ्या अभिमानानं सांगतात. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजमन, पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण ही हजार वर्षापूर्वी या पंढरीच्या वारीनं केली. भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत, महाराष्ट्रात आहेत, पण वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय यांनी जातीभेद निर्मूलनाचं फार मोठं काम या महाराष्ट्रात केलं. वारकरी संप्रदायाची साधी भोळी भक्ती, पंढरीच्या वारीला जाणं, चंद्रभागेमध्ये स्नान करणं, पांडुरंगाचं दर्शन घेणं आणि पुन्हा एकदा आपल्या घरी आपल्या गावी येणं.

असं संत बहिणाबाई मोठ्या अभिमानानं सांगतात. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजमन, पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण ही हजार वर्षापूर्वी या पंढरीच्या वारीनं केली. भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत, महाराष्ट्रात आहेत, पण वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय यांनी जातीभेद निर्मूलनाचं फार मोठं काम या महाराष्ट्रात केलं. वारकरी संप्रदायाची साधी भोळी भक्ती, पंढरीच्या वारीला जाणं, चंद्रभागेमध्ये स्नान करणं, पांडुरंगाचं दर्शन घेणं आणि पुन्हा एकदा आपल्या घरी आपल्या गावी येणं, या साध्या भोळ्या भक्तीमुळं हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये जाऊन पोचलेला आहे. भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आस जी आहे भेटीची ही आस, जसं माहेरी जाण्यासाठी सासूरवाशीन स्त्रीला आस लागती, कधी एकदा माहेरी जाईन, कधी एकदा माझ्या आईला माऊलीला डोळे भरून पाहीन, तशा प्रकारची आस ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विष्ठू माऊलीला भेटण्यासाठी होत आहे. अशी ही आस ऊन पाऊस वारा यातून याची पर्वा न करता लहान थोर मोठे सण सगळेजण पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी हे जात आहेत. पंढरीत पांडुरंग हा कसा आला? द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता आपल्या महालात बसले असताना राधेचं आगमन झालं. राधेचं आगमन झाल्याबरोबर रुक्मिणी मातांना मोठा राग आला आणि तिने सळ पंढरपूर गाठले. आता रुक्मिणी मातेचा राग जाण्यासाठी, तिला शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या गाई गोपाळांना घेऊन पंढरपूरमध्ये आले. ज्या ठिकाणी दक्षिणेला टेकडीवर गाई गोपाळांना सोडलं, आज त्याला गोपाळपूर म्हणतात, ज्या ठिकाणी खडकावर चंद्रभागेच्या तीरावर भगवान श्रीकृष्ण थांबले त्याला विष्णुपद म्हणतात, आणि त्याच्याही पुढं हे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचा शोध घेण्याऐवजी थेट पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. जी वारी तयार झाली इथं हा योगे 28 विटेवरी उभा आहे वामांगी रुक्म वैदिसे दिवेश उभा. पुंडलिकाच्या भेटीला आईवडिलांची एवढी निष्काम सेवा पाहून भगवान श्रीकृष्ण दारात उभे राहिले. पुंडलिकाने एक वीट समोर ठेवली, बाबा तो आला आता राहा उभा, मला आईवडिलांची सेवा करू दे. आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्या विटेवर उभे राहिले म्हणून हा विठ्ठल झाला. रुक्मिणी माता पाहतच राहिली म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंग हा कडेकटेवर हात ठेवून एकटा उभा आहे. रुक्मिणी मातेचं मंदिर दुसऱ्या ठिकाणी आहे. आता पंढरीचा हा पांडुरंग, त्याला पांडुरंग म्हणतात. मग ते विठ्ठलाला भेटायला महादेव आले, महादेवाने भस्म लावलेलं, महादेव हरिहराची भेट त्या ठिकाणी झाली आणि पांडुरंग हे नामाभिमान विठ्ठलाला पडलं. केशवा माधवा अशी ही त्याची विशेषण नामं. पंढरीला जातानी संपूर्ण वारकरी संप्रदाय, स्त्री पुरुष आबाल वृद्ध, त्याच्यामध्ये आता डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर आलेत, हे सगळेही जातानी आपली काम क्रोध मद मोह मत्सर या विकारावर मात करता यावी म्हणून पंढरीची वारी केली जाते आणि या भवसागरातून तरुण जाण्यासाठी ही पांडुरंगाची वारी फार महत्त्वाची आहे. पंढरपूरला गेल्यानंतर तिथलं वर्णन इतकं सुंदर रीतीने तुकाराम महाराजांनी केलं आहे, एवढं सुंदर केलं आहे की ज्यांना पंढरपूरला जाता येत नसेल त्यांनी ह्या अभंगातून तिथल्या वैष्णव मेळ्याचं एवढं सुंदर वर्णन केलं. त्या अभंगामध्ये रस रूप गंध लय ताल काय नाही. खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, गोपी चंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिळविते घराळे. एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे पंढरीच्या वाळवंटातलं. जसं आज आपण वृत्तपत्रामधून बघतो, टी व्हीच्या चॅनलमधून बघतो, तिथं गेल्यावरही बघतो,

सुंदर वर्णन केलेलं आहे की त्या पंढरपूरच्या वाळवंटातील जातीभेद गळून पडलेला आहे. एकमेकांच्या पाया पडतात, गळ्यात तुळशीच्या माळा आहे, पुष्पमाळा आहे. आणि हा अनुपम्य सोहळा स्वर्गी नाही. अनुपम्य हा शब्द जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वापरतात. अनुपम्य हे फार मोठ्या प्रकारचं विशेषण आहे. असा सोहळा स्वर्गी नाही. त्या वाळवंटातलं वर्णन केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून येणारे वारकरी विविध जाती पंथ धर्मातील एकत्र होऊन तो चाललेला मेळा, नामस्मरण, विठुमाऊळीचं नामस्मरण, ह्या सगळ्या गोष्टी पाहता मन अत्यंत भरून येतं आणि आयुष्य सार्थक झाल्याचं कळणी लागतं. असं एक सुंदर वर्णन या अभंगात तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. तुकाराम महाराज त्याच्यानंतर ज्ञानदेवांचा एक सुंदर अभंग आहे बघा. पंढरीच्या पांडुरंगाचं त्या आईला भेटायला का जायचं? ज्याप्रमाणे बाळाला भूक लागल्यानंतर आईकडं ती जाते, ती मावशीकडं जात नाही ते बाळ, तसं पंढरीचा पांडुरंग ज्या ठिकाणी योगे 28 विटेवरी उभा आहे, पुंडलिकाला भेटायला तो आला आणि आशीर्वाद देऊन टाकला की माझ्या नामाच्या पुढं तुझं नाव लागन म्हणून पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्रीत ज्ञानदेव तुकाराम असं म्हटलं जातं. त्याप्रमाणेच ज्ञानदेवांनी केलेलं वर्णन पंढरीच्या पांडुरंगाचं रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. एवढं सुंदर रूप, सावळ सोजवळ, शेतकऱ्यांचा तो दैवत आहे, बहुजन समाजाचं दैवत आहे, म्हणून पंढरीचा पांडुरंग हा सावळा आहे, तो गोरा असा नाही. शेतीप्रधान कृषीप्रधान या महाराष्ट्रातील ते आराध्य दैवत आहे, म्हणून त्या सावळ्या विठ्ठलाचं मनोहरी रूप पाहताना ज्ञानदेवांनी केलेलं वर्णन किती सुंदर आहे बघा. डोळ्यांनी काय पाहायचं आणि डोळ्यांनी काय पाहायचं नाही याचं यथार्थ वर्णन या अभंगात आहे. आपण काय पाहतो, आजची पिढी काय पाहते, हा भाग फार वादाचा आहे, पण ज्ञानदेवांनी मात्र रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, एवढं सुंदर पांडुरंगाचं दर्शन झालं, आल्यानंतर ते रूप पाहिलं सोजवळ, मन भरून येतं, आयुष्य सार्थक झालं, वर्षभर पुन्हा आपला प्रपंच आपल्या आहेतच आपल्या मागं, त्यातून वेळ काढून पांडुरंगाचं हे आईचं रूप, आई भेटलीचा आनंद हा फार मोठ्या प्रमाणात होतो आणि ते रूप पाहिल्यानंतर अतिशय मनाला आनंद आणि समाधान वाटतं, त्रिविध पाप गेलेले आहेत असं वाटतं, पायी चालताना होणारा एक प्रकारचा त्याच्या होणारं यज्ञ वेगळा, तोंडाने नामस्मरण होणारं ते कर्मही फार फार वेगळं, आणि आस जी लागली आहे त्रिविध प्रकारची पंढरीच्या पांडुरंगाची आईच्या भेटीची, या तिन्ही प्रकारचं महान पुण्य हे वारकऱ्याला भेटलं जातं आणि त्याच्यानंतर पण असा तो श्रीपती आळविला जातो. इतकं सुंदर वर्णन या ठिकाणी आहे. एवढंच नाही तर पंढरीची या वारीमध्ये सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते म्हणजे प्रत्येक जातीतील संतांनी साधूंनी केलेलं वर्णन हे अत्यंत फार मोठ्या प्रकारचं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक एकात्मता फार मोठ्या प्रमाणावर ही घडलेली आहे. या ठिकाणी संत कान्होपात्रा त्याही पांडुरंगाला आपलंस करता धाव धाव विठू आता चालू नको मंद. संकटातल्या भक्ताला पांडुरंग आपलंस करतो, कान्होपात्राला पांडुरंगाने आपल्या जीवाशी घेतलं आणि मोक्ष मिळवून दिला. याच्यानंतर जनाबाईचा अभंग तर काय, जनाबाई विठ्ठलाची लाडकी होती की बास, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, पंढरीच्या पांडुरंगाला चोर म्हणण्याची संत जनाबाई मोठी पात्रता फार मोठ्या प्रकारची होती. तो अधिकार आपल्याला नाही, ती पात्रता आपली नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाशी असलेला स्नेहसंबंध जनाबाईचा फार जवळचा होता. सकाळी दळणं कांडणं करताना प्रत्यक्ष पांडुरंगाने येऊन केलेलं सहकार्य, ये ग ये रे बा विठ्ठला, दळण कांडण करताना जनाबाई जे अभंग म्हणायची ते फार मोठं प्रेमस्वरूप आहे आणि पांडुरंगानं जनाबाईला फार मोठ्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. जनाबाईचा अजून एक अभंग फार सुंदर आहे बघा. विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा. आता लेकूरवाळी आई कोणाला म्हणतात? जे आईला कमीत कमी 4-5 लेकर असतील, मुलं असतील, बाळ असतील. आता विठू माऊली ही एवढी आहे की तिचे लेकर काय साधे सोपे नाही ना,

सावता महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, चोखा मेळा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर, पुढे चाली ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, सोपान काका, निवृत्ती काका, ही सगळी संत मंडळी त्या विठू मावळीनं आपले कडेवर घेतली आहे. आणि सकाळच्या थंडीमध्ये विठू मावळी जणू बाहेर आपल्या लेकरांना घेऊन चालले आहे. म्हणून जनाबाईंनं, संत जनाबाईंनं केलेलं विठू मावळीचं वर्णन, विठू माझा लिकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. हा पांडुरंग एकटा नाही आहे, त्याला ही सगळी भक्त मंडळी लागतात, त्याला ही लेकरं लागतात, मुलंबाळं लागतात. कुटुंबामध्ये आपण एकटे राहत नाही, आपला प्रपंच फार मोठा असतो. प्रपंच मोठा असन तरच आपण म्हणतो घरामध्ये गोकुळ फुललं आहे. प्रपंच छोटा असन तर घरात गोकुळ फुललं असं आपण म्हणू शकत नाही. गोकुळासारखी सगळी ही संत मंडळी पांडुरंगाने आपलीशी केली. आणि म्हणूनच महाराष्ट्राची सामाजिक समरसता, एकात्मता, राष्ट्रीय भावना ही फार मोठ्या प्रमाणावर एकात्म पद्धतीने पावलेली आहे. याला हजारो वर्षाचा वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा फार मोठा इतिहास आहे. नव्हे त्यांनी ती पायाभरणी केली. ज्ञानदेवांचा मूळ पंथ पाहिला तर आदिनाथ गुरु सकळसीतांचा नाथ पंथ दिला आहे. पण निवृत्तीनाथानंतर वारकरी संप्रदायाकडं त्यांचं घराणंही या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग तदनंतर ही वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आता पंढरीची वारी प्रथम सुरू कधी झाली, केव्हा झाली? सन 1863 आळंदी येथील हरिभक्तपर हैबत महाराजांनी प्रथम पंढरीची वारी गावातील बरीशी माणसं गोळा करून पांडुरंगाच्या दर्शनाला ते गेले. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पंढरीचं वारीचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. पंढरीची अशी ही वारी, तो पांडुरंग, त्यातून संदेश काय दिला? तो पांडुरंगाने दोन संदेश दिलेत. पुंडलिका भेटा परब्रह्मालिका, काल होतो आईवडिलांची सेवा करा. म्हातारे आईवडिलांची सेवा का केली जात नाही, हा मोठा यक्षप्रश्न जगासमोर आहे. मुळात वार्धक्य नशिबात नसतं, ते आलं तर सांभाळीत कोणी नाही. दुसरी गोष्ट पांडुरंगाने सांगितली आहे की आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकत असाल, त्यांना घरात किंमत नसेल, तर येणाऱ्या भक्ताला मी भेटणार नाही. त्याचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. मी पंढरपूरला का आलो तर पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. मी आई पुंडलिकाला भेटायला न आलो तर तो आईवडिलाची त्यांनी जी सेवा केली त्या सेवे पाहून माझं मन धन्य झालं आणि म्हणून मी पुंडलिकाला भेटायला आलो. म्हणून वृद्धाश्रमाची संख्या कमी होत जाणं, आईवडिलांना सांभाळणं, हे पंढरीचं वारीचा फार मोठा संदेश योगे 28 विटीवर उभारून प्रत्यक्ष पांडुरंग, प्रत्यक्ष केशव माधव आपल्या कमरेवर हात ठेवून संपूर्ण राष्ट्राला देतात. फक्त मला भेटायला या हा हेतू, ही इच्छा पांडुरंगाची नाही आहे. एक आचारसंहिता आहे, एक तत्वज्ञान आहे, त्याला एक बैठक आहे. म्हणून पंढरीच्या वारीचं, आषाढ एकादशीचं महत्त्व हे आताच्या काळात, विज्ञान युगात, मोबाईल युगामध्ये फार महत्त्वाचं आहे, हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. एवढंच नाही तर संत चोखोबांचा अभंग फार सुंदर आहे. बघा, संत चोखोबांची गुरे स्वतः पांडुरंगानं राखलेली आहेत, हे पण इथं फार महत्त्वाचं आहे. अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरीनाचे माझा सखा पांडुरंग. चोखोबाची गुरे राखतो, नामयाची खीर चाखतो. संत चोखोबांनी केलेली पांडुरंगाची सेवा, सावता महाराजांचा अभंग फार तोही फार छान आहे. बघा, आमची माळीयाची जात फुललाऊ बागा इथं, शेतलाऊ बागा इथं, आम्हा हाती मोठं नाडा, पाणी जाते फुलं झाडा. सावता महाराजांनी आपल्या कर्मात प्रत्यक्ष पांडुरंग पाहिलेला आहे. नधारी सोनार म्हणतात, देवा तुझा मी सोनार, तुझा नामाचा व्यवहार. संत सेनानावी महाराज म्हणतात, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक. अशा प्रकारे संपूर्ण संतांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष पांडुरंगाची केलेली सेवा, केलेली आराधना, त्यातून निर्माण झालेला एक भक्तिपंथ, भक्तिरस, आणि हा शांतरसातील वारकरी संप्रदायातील आषाढ महिन्यातील आषाढी एकादशीचं एकंदरीत आपण जर अन्वयार्थ पाहिला, त्यातला भावार्थ पाहिला, तर आताच्या काळामध्ये सामाजिक एकता, सामाजिक समता, जातीभेद निर्मूलन, माणूस माणूस म्हणून आपण कसं जगायचं, हा हेतू हे तत्वज्ञान वारीतून आपण घ्यायला पाहिजे, युवा पिढीनंही घ्यायला पाहिजे. एवढंच नाही तर संत तुकाराम महाराज पर्यावरणावर सुद्धा खूप छान बोलतात. ते वृक्षवल्लींना आपले सगळे सोयरे मानतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. झाडं तोडू नका, झाडं तोडू नका.

0: झाडांमुळं आपण जीवन जगतो आहे, ते आपली सोयरे आहेत, पशुपक्षीसुद्धा आपले सोयरे आहेत. अशा प्रकारे तुकाराम महाराज या वारीतूनसुद्धा, आपल्या अभंगवाणीसुद्धा, आताच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन जनतेला, भारतभूमीला सल्ला देऊ पाहतात की वृक्ष संवर्धन ही जशी काळाची गरज आहे, त्या काळामध्ये 500-600 वर्षापूर्वी संतांनी त्याचा तो अभ्यास केलेला आहे. भविष्यात येणारी संकटं कोणती, आपल्याला काय पाहिजे आणि काय पाहिजे नाही, अशा प्रकारे फार मोठ्या प्रकारावर पंढरीच्या वारीमुळं आपल्या समाजामध्ये एक नवं चैतन्य हे निर्माण आलेलं आहे. आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी तिथं गेल्यानंतर, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर, तुळशीची माळ मुक्का लावल्यानंतर, पांडुरंगाचं संपूर्ण रूप पाहिल्यानंतर, पुन्हा एकदा इथून माघारी परतांनी जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले असा, असा एक समाधानाचा आत्मिक भाव या ठिकाणी सगळ्यांना, सगळ्या वारकऱ्यांच्या मनात आलेला असतो. आणि माघारी जातानी सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं, एवढ्या आपण ऊन पाऊस वाऱ्यामध्ये पंढरीला आलेलो आहोत, आपल्या आईचं माऊलीचं दर्शन आपल्याला झालेलं आहेत, आणि निघतानासुद्धा डोळे भरून येतात. बुधवारी शक्यतो वारकरी पंढरपूरून जात नाहीत, माहेरवाशीसुद्धा महाराष्ट्रामध्ये माहेरी आली तर बुधवारी ती साजरी जात नाही. अशा प्रकारे माहेराचं नातं, आईवडिलांचं नातं, पांडुरंगाचं नातं आणि महाराष्ट्र मनाचं नातं अतिशय एकरूप झालेलं आहे, हे लक्षात घ्या. संत नामदेव महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराजने तर थेट पंजाबमध्ये जाऊन, घुमान प्रांतात जाऊन कीर्तन प्रवचनं केली, आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, भागवत धर्माचं तत्वज्ञान पंजाब प्रांतात पोहोच केलं. म्हणूनच शिख धर्मीयांच्या गुरुग्रंथसाहेब ग्रंथात संत नामदेव महाराजांची अभंगवाणी आहे. अशा प्रकारे प्रथम प्रवचनकार, कीर्तनकार, प्रचारक म्हणूनही संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचं आपण नाव घेतलं जातं. अशा प्रकारे पंढरीची वारी एकादशी जी आहे, पंढरीशी जावे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, या अभंगातून आपल्याला पंढरीच्या वारीचं महत्त्व सहज आपल्यासमोर आले आहे, लक्षात घ्या. तर पंढरीची वारी आही माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, असंही संतजन साधूजन फार मोठ्या प्रकारावर आपल्यासमोर सांगून जातात. आणि या सगळ्या पंढरीचं वारीचं एकंदरीत आपण त्यातला अनोयार्थ घेतला, तर आपणसुद्धा पंढरीच्या वारीमध्ये वारकरी म्हणून जाऊन काम, क्रोध, मदमोह, मत्सर या विकारावर मात करून एक माणूस म्हणून, समाजजीवन म्हणून आपणसुद्धा वागूया, राष्ट्रकार्याचं आपण स्वतःला वाहून घेऊन या. अशा प्रकारे आपलीच भवसागरातली नौका तरच पहिलं तीरा लागेल, याबद्दल शंका नाही. जय हरी.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रोफेसर महेश रामचंद्र कुलकर्णी यांनी सादर केलेलं प्रवचन ऐकलत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. ऐकूया एक निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 13 मे 2026 विषय आहे आपले स्वास्थ्य आणि जीवनशैली. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य प्रशांत यवतकर. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-2424-3741 आणि 2426-3672. निवेदन संपलं.

काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा.

0: Ya.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
3: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे एवढी ओम फट स्वाहा.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोतेहो, आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं संत तुकाराम यांचं भक्तिगीत. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, संत तुकाराम यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. यानंतरचं गीत आहे संत चोखामेळा यांचं, गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोते हो, आपण ऐकलात संत चोखामेळा यांचं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं गीत. संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साज संगीत. संकलन आणि निवेदन प्रमिला वाघ यांचं.

श्रोते हो नमस्कार. साज संगीत कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. साज संगीत या कार्यक्रमात आपण प्रत्येक वेळी एका वाद्याविषयी माहिती जाणून घेत असतो. तर आज आपण हार्मोनिका या सुमधुर वाद्याविषयी जाणून घेणार आहोत. हार्मोनिका, ज्याला माउथ ऑर्गन किंवा फ्रेंच वीणा असेही म्हणतात, हे एक लहान, हाताळायला सोपे आणि लोकप्रिय सुशीर वाद्य आहे. हे वाद्य तोंडाने फुंकून किंवा हवा आत ओढून वाजवले जाते आणि त्याचा आवाज खूपच सुमधुर असतो. हार्मोनिकाची रचना आयताकृती असते. यात साधारणपणे 10 ते 16 छिद्रे असतात आणि धातूच्या छोट्या छोट्या रीड्स म्हणजेच स्वरांच्या पट्ट्या असतात, ज्यामधून हवा आरपार गेल्यावर कंपन निर्माण होऊन आवाज येतो.

क्रोमॅटिक, ट्रेमोलो हे प्रकार आहेत. हार्मोनिकाचा उगम प्राचीन आशियाई वाद्य शेंग या वाद्यामधून झाल्याचे मानले जाते, जे नंतर युरोपमध्ये लोकप्रिय झाले. हार्मोनिका हे वाद्य ब्ल्यूज, लोकसंगीत, जाज, रॉक आणि पाश्चात्य संगीतामध्ये खूप लोकप्रिय आहे. आकाराने लहान असल्याने हार्मोनिका सहज कुठेही नेली जाऊ शकते. याला खिशातील पेटी असेही म्हणतात. आज जगभर होनर या कंपनीची हार्मोनिका मोठ्या प्रमाणात विकली जाते. या कंपनीचे संस्थापक मथायस होनर हे आहेत. हार्मोनिका वादनाचे फायदे अनेक आहेत. हार्मोनिका वाजवण्याचे अनेक आरोग्यदायी आणि मानसिक फायदे आहेत. हार्मोनिका वाजवल्यामुळे श्वसन संस्था बळकट होते. सतत फुंकणे आणि हवा आत ओढणे या क्रियेमुळे फुफ्फुसांची ताकद वाढते. हे दम्याच्या आणि ब्रॉन्कायटिसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे ब्रीदिंग कंट्रोल सुधारते आणि श्वास घेण्यास अडचण येत असल्यास आराम मिळतो. हार्मोनिका वाजवणे म्हणजे एक प्रकारे प्राणायाम आणि कपालभारती केल्यासारखे आहे. यामुळे शरीरातील प्राणवायूचा पुरवठा सुधारतो. मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि तणावमुक्ती होते. मन प्रसन्न ठेवण्यास मदत होते. हार्मोनिका वाजवताना पोटाच्या स्नायूंवर जोर पडतो, ज्यामुळे पचन संस्था सुधारण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचे तर हार्मोनिका वाजवणे म्हणजे संगीताचा आनंद घेण्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम सराव आहे. हार्मोनिका आणि हिंदी संगीत म्हणलं तर आपल्यासमोर येतं ते हे अपना दिल तो आवारा हे गाणं.

शोलेमध्ये वाजवलेली हार्मोनिकाची धून, पण याच्यापुढे आपली गाडी सरकत नाही. पण भारतीय चित्रपट संगीतामध्ये हार्मोनिका किंवा माउथ ऑर्गनचा वापर पहिल्यांदा केला गेला 1939 साली, आणि तो चक्क मराठी चित्रपट होता. मास्टर कृष्णराव या संगीतकाराने माणूस या चित्रपटाच्या संगीतामध्ये माउथ ऑर्गनचा वापर पहिल्यांदा केला. त्यानंतर उल्लेख करावा लागेल 1947 साली झालेल्या शहनाई या चित्रपटाचा. मेरी जान संडे के संडे या गाण्यात संगीतकार सी रामचंद्र यांनी हार्मोनिकाचा वापर केला आहे.

0: Right. All right.
1: I won't be at home till it's there.
0: Where?

या गाण्यात वाजवलेल्या हार्मोनिकाचे वादक फिरोज डांबरी हे आहेत. फिरोज डांबरी हे तसे व्हायोलिन वादक आहेत, पण 1937 मध्ये होनर कंपनीने भारतात हार्मोनिका वादकांची एक स्पर्धा आयोजित केली. कंपनीने अनेक जणांना हार्मोनिका वाटल्या, त्याचबरोबर हार्मोनिका कशी वाजवायची याची सूचना देणारी छोटी पुस्तिका दिली. त्यानंतर 2 दिवसांनी झालेल्या स्पर्धेत फिरोज डांबरी हे प्रथम आले. होनर या कंपनीने त्यांना आपला भारतातील प्रतिनिधी म्हणून नेमले. त्यांना दुसऱ्या महायुद्धानंतर होनर कंपनीने जर्मनीत होणाऱ्या पहिल्या हार्मोनिका महोत्सवासाठी बोलवले. तिथे फिरोज डांबरी यांनी वाजवलेल्या गाण्यामुळे त्यांना तिसरे पारितोषिक मिळाले. ते गाणे होते मेरी जान संडे के संडे. संगीतकार सलील चौधरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत हार्मोनिका प्रसिद्ध करण्याचे मोठे काम केले. त्यांनी कलकत्त्यावरून मिलोन गुप्ता या हार्मोनिका वादकाला मुंबईत आणले. मिलोन गुप्ता यांनी अनेक चित्रपटात हार्मोनिका वाजवली. 22 नोव्हेंबर हा मिलोन गुप्तांचा जन्मदिन आज भारतीय हार्मोनिका दिवस म्हणून साजरा केला जातो. काश्मीर की कलीमधल्या किसी ना किसी से या गाण्याच्या सुरुवातीला हार्मोनिका मिलोन गुप्तांनीच वाजवली आहे. त्यानंतर नाव घ्यावं लागेल ते संगीतकार आर डी बर्मन यांचं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेल्या दोस्ती या चित्रपटासाठी 55 हार्मोनिका वाजवली आहे. शोले चित्रपटातील हार्मोनिकाची ट्यून ही 55 गिटार वाजवणारे भानू गुप्ता यांनी वाजवली आहे. अर्थातच त्यांना मुख्य वाद्य गिटार बरोबरच हार्मोनिकाही चांगली वाजवता येत होती. गौतम चौधरी, अशोक भंडारी असे अनेक चांगले हार्मोनिका वादक भारतात आहेत. 1940 सुमारास अमेरिकेत वादकांच्या फेडरेशनच्या युनियनने वाद्यांच्या रेकॉर्डिंगवर बंदी आणली. गमतीचा भाग असा की हार्मोनिका हे वाद्य समजले जात नव्हते, त्यामुळे हार्मोनिकाला हा नियम लागू पडत नव्हता. त्यामुळे त्या काळात अनेक गाण्यांना साथसंगत करताना हार्मोनिकाचा वापर केला गेला. महायुद्ध आणि हार्मोनिका याचा एकमेकांशी संबंध आहे. युद्धाच्या तणावाच्या स्थितीमध्ये सैनिकांना थोडासा निवांतपणा मिळावा म्हणून जर्मन सैनिकांना हार्मोनिका दिली गेली.

अर्थातच होनर कंपनीसाठी ही मोठी संधी होती. होनरने दोन्ही महायुद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात हार्मोनिका विकली. होनरने आपले हार्मोनिका केवळ जर्मन सैनिकांनाच विकले नाहीत, तर स्वित्झर्लंड येथे एक वेगळा कारखाना काढून तिथं बनवलेली हार्मोनिका इंग्लंड फ्रान्समध्ये विकली. इंग्लंडमध्ये तर सैनिकांना हार्मोनिका वादन शिकवण्यासाठी रोनाल्ड चेस्नी यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले. थोडक्यात सांगायचे म्हणजे अत्यंत स्वस्त, छोटेसे आणि सुमधुर असे वाद्य म्हणजे हार्मोनिका.

अगदी खिशात मावेल एवढ्याशा वाद्याने संपूर्ण जगाच्या मनावर राज्य केले असे म्हणायला हरकत नाही. तर आज आपण साज संगीत कार्यक्रमात हार्मोनिका म्हणजेच माउथ ऑर्गन या वाद्याविषयी जाणून घेतले. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात एका नवीन वाद्यासोबत. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात साज संगीत. संकलन आणि निवेदन होतं प्रमिला वाघ यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. सुरुवातीला किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे आनंदजी कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट आहे धर्मात्मा.

धर्मात्मा चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं किशोर कुमार यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत। यादों की बारात चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी।

श्रोतेहो, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी, चित्रपट होता यादों की बारात. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे लोफर चित्रपटातलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं आहे मोहम्मद रफी यांनी आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

श्रोते हो, आनंद बक्षी यांचं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट होता लोफर. आता ऐकणार आहोत चुपके चुपके चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट होता चुपके चुपके. यानंतर कार्यक्रमात ऐकूया सचिन देव बर्मन यांच्या संगीत नियोजनात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. चित्रपट आहे गाईड.

0: श्रोते हो, गाईड चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी, आणि संगीतबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी. 100.1 MHz FM बँड आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम रजनीगंधा. यानंतरचं गीत आहे दोस्ती चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: दुख हो जब सदा संग रहे ना को फिर दुख.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. दोस्ती चित्रपटातलं हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. आता ऐकूया संगम चित्रपटासाठी लता मंगेशकर, मुकेश आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

शंकर जयकिशन यांनी गायलेलं, माफ करा, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर, मुकेश आणि महेंद्र कपूर यांचा. चित्रपट होता संगम. यानंतरचं गीत आहे घर चित्रपटातलं गुलजार यांचं. गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता घर. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गायलं आहे गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी. चित्रपट आहे प्यासा.

प्यासा चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी आणि चित्रपट होता प्यासा. यानंतरचं गीत ऐकूया शराबी चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. अंजान यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आपण ऐकलं. शराबी चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं बप्पी लहरी यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया लव्ह इन टोकियो चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.